0: हेलो.
1: हॅलो,
0: हा नमस्कार,
1: नमस्कार. मी रवींद्र कुडाळकर बोलतो, कैलासजी. खरं
0: बोला बोला, स्वागत कार्यक्रमात.
1: तर श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिना म्हटलं की धोधो पाऊस, बहरलेला हिरवा निसर्ग, आपली श्रावणातली व्रतवैकल्य, विविध सण, त्यामध्ये दहीहंडी, बैलपोळा, रक्षाबंधन हे आपसुकच येतात,
0: बरोबर.
1: ज्याची आपण वर्षभर वाट पाहत असतो अगदी आतुरतेने
0: हा
1: आणि चातकाप्रमाणे.
0: बरोबर.
1: तर या सणांच्या मध्ये श्रावण महिना म्हटलं की जी गाणी आहेत ना श्रावणाची प्रसिद्ध, ती ऐकल्याशिवाय श्रावण महिना संपन्न झाला असा
0: हा
1: फील येत नाही.
0: अच्छा, साजरा केला असं वाटत नाही आपल्याला.
1: जुना हिंदी चित्रपट मिलन होता ज्यामध्ये सुनील दत्ता आणि नूतन यांच्या भूमिका होत्या,
0: बरोबर.
1: लता दीदी आणि मुकेश यांच्या आवाजातलं गीत आनंद बक्षी यांचं, संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. सावन का महिना पवन करी सोर या चित्रपटाच्या गाण्याच्या निमित्ताने एक छोटीशी आठवण पटकन सांगतो.
0: बर,
1: 1985 साली बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला अहिल्यानगर कॉलेजला असताना तेव्हा वर्ग प्रतिनिधींच्या निवडणुका होत असत
0: हो,
1: आणि त्यामध्ये निवडून आलेल्या वर्ग प्रतिनिधींनी आम्हाला अहिल्यानगरच्या आशा टॉकीज मध्ये हा मिलन चित्रपट दाखवला होता. पूर्ण बाल्कनी त्याने बुक केली होती.
0: बर,
1: हा त्यामध्ये 60 ते 70 विद्यार्थी आम्ही बसलो होतो. त्यामध्ये खानपान सोय, वेफर्स, कोल्ड ड्रिंक, मज्जा केली.
0: अच्छा,
1: ही सगळी आठवण या गीताच्या निमित्ताने जागृत झाली आणि श्रावणाच्या निमित्ताने. तर चला तर आपण ऐकूया आणि श्रावणाचा आनंद घेऊया. सावन का महिना पवन करी सोर.
0: फोनसाठी धन्यवाद तुमच्या.

0: हेलो
1: हॅलो, नमस्कार. मी बाप्पू कडाळे बोलतो वासमधन.
0: बोला बाप्पू कडाळे, स्वागत कार्यक्रमात.
1: कैलास शिंदे
0: बोला बोला.
1: नमस्कार
0: नमस्कार.
1: आता मला गाणे द्यायचे.
0: बोला.
1: जिंदगी का सफर ये कैसा सफर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं.
0: वाह.
1: माणसं जीवन जो आहे, जीवन जे आहे सफर आहे.
0: हो, प्रवास आहे एक प्रकारचा.
1: हो, पण या प्रवासामध्ये अनेक अडचणी येतात.
0: हो ना.
1: या अडचणीला

0: तोंड देऊन म्हणून आपला हा सफर गरज असतो.
1: बरोबर.
0: आणि सर्व माझे जे श्रोते आहेत त्यांचं मी नाव घेऊ इच्छितो का?
1: हा घ्या ना, घ्या ना मित्र, त्यांचे नाव घ्या ना.
0: माझा मित्र जो आहे संजय गोवाळ म्हणून मंगळवारपेठ मध्ये राहिला आहे.
1: बर.
0: आमची बालपणची दुसरी.
1: अरे वा.
0: मी निकडे मी आंबेडकर वसाहत मध्ये राहिला आणि तो मंगळवारपेठ मध्ये राहिला.
1: बर.
0: आणि तसंच माझा मित्र जो आहे एक साहेबू घोडके म्हणून आहे.
1: बर.
0: आणि अजून माझ्या आमदारांपैकी म्हटलं तो हरी गायकवाड आहे.
1: बर.
0: आणि धनंजय पवार आहे, नवनाथ शिंदे आहेत, अजून माझे मित्र जो आहे ऍडव्होकेट राजीव बानमारे.
1: बर.
0: सर्वांना गीत ऐकायचं.
1: बर. हा किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे सफर चित्रपटाचं हे गीत ऐकवतोय तुमच्यासाठी.
0: ओके ओके.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार सर।
1: हाँ नमस्कार,
0: मिशनरी भावे बोलते, परळीवरून बोलते सर।
1: हाँ बोला सुनील भाहावळे, स्वागत कार्यक्रमात।
0: गाणं ऐकायचे सर।
1: कुठलं गीत ऐकायचंय सुनील? कोणता, कोण आहे आवडता गायक? उदित नारायण?
0: हा उदित नारायण गायक आवडतो मला फार।
1: का कुमार सानू?
0: हा कुमार सानू ते आवडतो।
1: बर,
0: आर्कायमिकचे जास्त मला आवडतात खूप। तर सगळे मी कार्यक्रम ऐकत असतो, आकाशवाणीचे मला खूप आवडतात।
1: बर, ओके।

0: हेलो।
1: हेलो
0: हाँ बोला।
1: हेलो
0: कार्यक्रम है हेलो आपकी पसंद।
1: हेलो, आपकी पसंद ना? अपन कौन बोलता है?
0: मैं कैलाश शिंदे बोलता हूँ।
1: कैलाश शिंदे साहब, नमस्कार। अभी
0: नमस्कार।
1: खूब दिवसापासून प्रयत्न करणार होतो तुमच्या
0: बर
1: साठी संपर्क करायचा, पण
0: बर
1: असाच योग यायला पाहिजे ना, त्यामुळे
0: हो योग
1: पहिल्यांदा
0: आला
1: फोन
0: आज।
1: लावला।
0: बर आज
1: आज
0: कोणाचा
1: योग आला आणि मी सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्या सिमला ऑफिस मधून रिटायर झालो
0: अरे वा।
1: मेट्रोलॉजिस्ट म्हणून,
0: बर
1: आणि एकदा भेटायला पण येईल।
0: बर नाव सांगा आपलं।
1: तुमच्या बातम्या ऐकत होतो दीडच्या आमच्या लंचच्या वेळेस, आम्हाला ऐकू येत होत्या
0: बर
1: प्रादेशिक बातम्या, ऐकू येत होत्या क्लिअरली।
0: ओके ओके। बर मला हे सांगा कोण बोलतंय। अच्छा
1: मी विजय कुमार देशपांडे बोलतो, रिटायर्ड
0: ओके
1: हवामान
0: ओके ओके
1: तज्ज्ञ।
0: ओके। हाँ, स्वागत कार्यक्रमात।
1: आणि तुमचे कार्यक्रम सकाळपासूनच आमचा रेडिओ चालू असतो,
0: तर
1: सहा सहा साडेसहा पासून साडेसहा पासूनच दुपारी 1-1.5 वाजेपर्यंत,
0: ओके।
1: आणि आणि रोज तुमचे कार्यक्रमाशिवाय आमचं हेच होत नाही,
0: अच्छा अच्छा
1: मुहूर्तच होत नाही।
0: काय आपण म्हणजे दोन्ही डिपार्टमेंट समोरासमोर असल्यामुळे एक एक प्रकारे घनिष्ठ मैत्रीच म्हणावी लागेल आपल्याला।
1: मैत्री आहे, आहे चांगलीच घट्ट मैत्री आहे, आणि
0: कारण
1: औरंगाबाद आकाशवाणी आम्ही पूर्ण पाहिलेली आहे। आमचे
0: बर
1: वडिलांचे मित्र होते केडी कुलकर्णी, ते
0: कारण दोन्ही संस्था हवेशी संबंधित, एक हवामानाचं
1: हो
0: प्रेडिक्शन त्याचं जे आहे ते भाकित करते, आणि दुसरे एक हवेच्या माध्यमातून प्रसारित होणारे कार्यक्रम सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे
1: हो
0: आहे।
1: हवेच्या हो मी आकाशवाणी अबला औरंगाबादला चिकलठाण्याला आमची वेधशाळा होती ना,
0: ओके।
1: तर मला आठवतं मी रोज सकाळी द्यायचो त्यांना आपले
0: हवामानाचा अंदाज।
1: हा हवामानाचा अंदाज म्हणून,
0: बरं बरं
1: कमाल किमान तापमान वगैरे, त्यावेळेस संपर्क रोज व्हायचा
0: हो हो
1: तिथं, आणि मुंबईला सर्व्हिस करून मग शेवटचे 6.5 वर्ष इथं। हे आपलं एक घट्ट नातं आहे,
0: हा
1: आणि पहिली सुरुवात आकाशवाणीची म्हणजे आम्ही लहान असताना वसंत देशपांडे होते, मराठीतून बातम्या द्यायचे दिल्लीवरून,
0: हो
1: हे वडिलांचे सख्खे म्हणजे खास मित्र होते, फॅमिली रिलेशन होते त्यांचे। वसंत देशपांडे आपल्याला माहीत असतील,
0: हो
1: मराठी
0: हो
1: मराठी बातम्या द्यायचे
0: बरोबर।
1: आष्टी बीड जिल्हा, आणि ते ते शेवटी प्रसार ह्याचे औरंगाबादचे पण हे होऊन गेले
0: हो
1: डायरेक्टर।
0: अच्छा अच्छा
1: आणि त्यांचं चांगलं चांगलं म्हणजे हसी मजाक वाले होते,
0: बर
1: त्यामुळे आम्हाला नेहमी सतत आठवण येते
0: ओके।
1: त्यांची।
0: बरं
1: त्यांचं
0: बरं देशपांडे जी, आज गीत कुठलं ऐकूयात कार्यक्रमात।
1: आज हिंदी का मराठी?
0: हा हिंदी हिंदी चित्रपट गीतांचा आहे।
1: हिंदी मधलं मोह मोह के धागे।
0: अरे वा भारीच, एकदम भारी का निवडलंय मोह मोह के धागे। ट्रेंडी गीत
1: आपले
0: आहे।
1: धागे जुळलेले
0: क्या बात आहे क्या बात आहे।
1: आपण समक्ष भेटू आणि सगळ्यांना शुभेच्छा आणि नमस्कार सगळ्या
0: अच्छा
1: आपले कर्मचारी बंधूंना।
0: ओके ओके। एकदम ट्रेंडी नवीन जनरेशनला सुद्धा अपील होईल असं मोह मोह के धागे हे गीत सुचवलं, त्यासाठी धन्यवाद। ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गीत।
1: छान छान, नमस्कार
0: नमस्कार, धन्यवाद।

श्रोताओं या वृद्ध अच्छा हेलो आपकी पसंद या कार्यक्रमात नमे केला शिंदे सर वृद्ध कांसा निरोपके तो कार्यक्रमात ना निरोप घेण्यापूर्वी वारंवार फोन करणाऱ्या श्रोत्यांसाठी हे एक आवाहन त्यात ऐकूयात. अशा श्रोत्यांनी किमान 2 महिन्याचं अंतर हे फोन करण्यासाठी पाळावं म्हणजे नवीन श्रोत्यांना सहभागी करून घेण्यात तुमचं सहकार्य आम्हाला उपयोगी पडेल. तो आपका अगला कॉल होगा 2 महीने के बाद

आणि आता दुसरी विनंती, आमच्या वारंवार फोन करूनही फोन न लागणाऱ्या आणि आमच्याशी संपर्क होऊ न शकणाऱ्या श्रोत्यांसाठी, त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न सोडू नये किंवा हार मानू नये. फोन क्रमांक 2553-1705 किंवा 1706. यासोबतच हा कार्यक्रम शोधू आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय कळवण्यासाठी prasaran.pune@gmail.com म्हणजेच prasaran.pune@gmail.com या ईमेल आय डीवर आपला अभिप्राय कळवू शकता. त्याचा फोन इन लोबसावामध्ये समावेश करण्यात येईल. आपली रजा घेतोय. नमस्कार. धन्यवाद.

0: हॅलो, आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकला. सादर करते होते कैलाश शिंदे. हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. दुपारचा 1:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.

आशा भोसले आणि उदित नारायण यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं ए आर रहमान यांचं. चित्रपट होता लगान. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत दिल चाहता है चित्रपटातलं जावेद अख्तर यांचंच. संगीतकार शंकर एहसान लाय. स्वर आहेत शान आणि कविता कृष्णमूर्ती यांचे.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नाही तर घरी येऊ हा।
0: पण का मी?
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका।

0: पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
1: हॅलो मम्मा.
0: हाय.
2: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साडेंची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
3: द नेक्स्ट वेव्ह कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थ्री इडियट्स चित्रपटातलं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या युगलस्वरात. गीतकार स्वानंद किरकिरे, संगीतकार शंतनू मोइत्रा.

स्वदेश चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ए आर रहमान यांचं. यानंतर ऐकूया ओम शांती ओम चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार विशाल शेखर, स्वर आहेत श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांचे.

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
2: श्रोते हो आणि मैत्रिणींनो, 4 सप्टेंबरच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकू शकाल ऋचा थत्ते हिच्या स्वरचित कविता.

0: ची।
1: तेव्हा जरूर ऐका, शुक्रवारी अर्थात 4 सप्टेंबरला वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता। मैत्रिणींनो, हाच कार्यक्रम शनिवारी अर्थात 5 सप्टेंबरला पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता। सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन।

आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून. यानंतरचं गीत देवदास चित्रपटातलं, नुसरत बद्र यांचं, संगीतकार इस्माईल दरबार, स्वर आहेत उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांचे.

0: किया। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
2: साथिया चित्रपटातलं गुलजार यांचं गीत संगीतकार ए आर रहमान, स्वर आहेत साधना सरगम आणि मुर्तजा कादीर यांचे।

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: लता मंगेशकर आणि रूपकुमार राठोड यांच्या स्वरात वीरझारा चित्रपटातली जावेद अख्तर यांची गीतरचना, संगीतकार संजीव कोहली.

दबंग चित्रपटातलं फैज अन्वर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं साजिद वाजिद यांचं, स्वर होता राहत फते अली खान यांचा. आणि याबरोबरच द नेक्स्ट वेव्ह कार्यक्रम समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. दुपारचे ठीक 2 वाजलेत. प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगल स्वरात नीरज यांचं गीत, संगीतकार सचिन देव बर्मन. चित्रपट शर्मिली.

लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांच्या स्वरात नूरी चित्रपटातलं जा निसार अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते खय्याम.

हे होतं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरात. गुलजार यांचं गीत संगीतकार राहुल देव बर्मन. चित्रपट होता घर. आणि याबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहात हिंदी समाचार.

0: आहोत आम्ही दोघी, संवादक आणि सादर करते संजय भुजबळ।
1: शोधो आम्ही दोघी या कार्यक्रम मालिकेत गायिका नणंद भाऊजई, राजश्री महाजनी आणि माधुरी करंबेळकर यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि सोबतच असणार आहेत त्यांनी सुचवलेली त्यांच्या आवडीची गाणी। आज भाग पाचवा। आम्ही दोघी।

0: त्या दोघींनी त्या दोघींच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका सादर करते संजय भुजबळ.
1: माधुरीताई, गुरु हे फक्त रूम मध्ये बसून एखाद्या खोलीत बसून एखाद्या वर्गात संगीत शिकवत नाहीत.
2: हो,
1: तर संगीताचा एकूण आवाका, संगीताला चिकटून असलेल्या इतर गोष्टी ज्या पुढे पुढे चालल्या आहेत त्याही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात.
2: मी जेव्हा अलकादेव मारुलकरांबरोबर म्हणजे त्यांच्याकडे शिकत होते तेव्हा त्यांचं चारधामवरती बद्री नाथवरती त्यांना संगीत द्यायला सांगितलं होतं. आणि तेव्हा पहिला आमचा रेकॉर्डिंग म्युझिक टुडे मला वाटतं मुंबईची जी आहे तर तिथे आम्हाला घेऊन त्या गेल्या होत्या तो अनुभव देण्यासाठी की त्यांच्याबरोबर गायचं वगैरे.
1: मुंबईला जाऊन तुम्हाला एखादं ध्वनिमुद्रण दाखवण्याचा मागचा उद्देशच मला वाटतं तो असावा. आणि खरं तर त्यांच्याशिवाय आपलं हे पुढे चालणं अशक्य आहे,
2: शक्यच आहे.
1: त्यांच्या विचाराशिवाय हे शक्य नाहीये.
2: हो ना, गुरुवीणा कोण दाखविलं वाट
1: वा
2: हे गाणं म्हणूनच मला आधी पण आवडत होतं. जेव्हा तो पिक्चर मी पाहिला तेव्हा ते राजा गोसावी वगैरे मला वाटतं असतील तर ते गाणं त्यांचा तो अगदी निरागस चेहरा की खरंच ते अभिनयातलं कौशल्य त्यांचं तितकंच गाणं सुंदर की ते आपल्याला आलंच पाहिजे. आणि खरंच हे गाणं इतकं ऑल टाइम फेवरेट म्हणता येईल असं आहे की गुरु पौर्णिमा आल्यानंतर गुरुवीणा कोण दाखविलं वाट हे गाणं कोणी म्हणलं नसेल असं मिळणंच दुर्मिळ. आणि खरंच गुरु आपल्याला इतकी वाट दाखवतो की त्याच्यामध्ये आपलं सांगीतिक विश्व जास्त समृद्ध होतं आणि आपण त्या गोष्टींकडे चांगल्या बारकाईने लक्ष द्यायला लागतो. मागाशी बुवांनी मी म्हणलं तसं मला स्पर्धांपर्यंत नेलं, त्यानंतर पुढचे वसंत पेंढारकर होते त्यांनी आकाशवाणीत आणलं, त्यानंतर अलकाताईंनी तर त्यांच्याबरोबर मैफिलींना मला वेगवेगळ्या राज्यात असू देत किंवा गावांमध्ये क्लासिकलच्या निमित्ताने नेलं. समोरचा रसिक कसा आहे त्याप्रमाणे आपण कसे बदल केले पाहिजेत आणि तरी सुद्धा आपला विद्वत्तेचा दर्जा न सोडता आपलं गाणं समोर मांडायचं आहे तर हे काय म्हणतात ना लाईव धडे हे त्या निमित्ताने मला मिळाले. आणि विजय कोपरकर त्यांच्याकडे पण मी आता 17 सालापर्यंत करत होते तर त्यांच्यातली डिग्निटी म्हणा त्यांची जी काय मानसिकता आहे गाण्यातली किंवा सादरीकरणामधला जो एक शिस्तबद्धपणा असेल जो त्यांनी अभिषेकी बुवा आणि वसंतरावांकडनं मिळवलेला असेल आणि त्यांचा स्वतःचा एक त्याच्यातला विचार तो त्यांनी आम्ही जेव्हा क्लासला जायचो तेव्हापासून तो शांतपणा शिकतानाचा बसताना आणि निघताना हा सगळा मार्ग त्यातला असा आहे की तुम्ही ज्या गोष्टींसाठी आलेला आहात संगीताच्या गोष्टींसाठी आलाय त्याच गोष्टी तिथे व्हायला पाहिजेत. आणि तसंच मी माझ्याकडे शिकणाऱ्या विद्यार्थी
1: तिथे बोट धरून चालणं आहे कोणाच्या तरी मोठी तुम्ही बोट दिलंय आणि आता तुमचं बोट आणखी कुणाच्या तरी मोठीच जात
2: त्यामुळे तीच त्याच्यातली गंभीरता म्हणूया आपण जे गाणं क्लास शास्त्रीय असू दे सुगम असू दे त्या श्रुतीपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जसं मी चांगलं ऐकवते तसं तुम्ही मला चांगलं ऐका.
1: आपण ऐकूया गुरुवीने कोण दाखविलं.

0: माधुरीताई, थोड्या वेळापूर्वी राजेश्रीताईंनी स्वतःच्या कार्यक्रमाविषयी सांगितलं ताकदे नादे, पण तुम्ही दोघी असलेल्या कार्यक्रमाविषयी ते अजिबात बोलले नाहीत.
1: असं आहे की अर्थात माईक चांगला आहे, श्रोते समंजस आहेत, त्यामुळे कोणालाही मी किती चांगली पद्धतीने लोकांपर्यंत आधी पोचली आहे हे सांगायला राजेश्रीला आवडणारच. नक्कीच आवडणार.
2: नाही, ती सिरियलच लोकप्रिय होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला संधी मिळते हेच केवढं होतं.
1: हो ना,
2: खरं सांगायचं तर.
0: हो, पण सोबत दुसऱ्या कार्यक्रमाबद्दल नाही सांगितलं तुम्ही, ज्यात माधुरीताई सोबत होत्या.
2: आम्ही मिळूनच बोलणार ना, ती बोलेल.
0: ऍक्च्युली खूप वेळ झाला त्या नात्याला काहीतरी, म्हणजे त्याच्या अर्थानं काही बोलणंच होत नाहीये.
1: नाही, तेव्हा मला घरी जाताना पण भीती वाटायची की आपली टीव्ही स्टार बहिणी आहे, तिच्या समोर आपल्याला जर तिने काही गायला सांगितलं तर नीटच गायला पाहिजे असं तिचा तो धाक पण होताच.
0: नक्की नक्की. तर हे टीव्ही स्टार पण शेअर जे झालं तुमचं त्या कार्यक्रमाविषयी सांगा ना मला.
1: हा, तर ते म्युझिक मस्ती
2: गप्पा
1: गाणी असा
0: M2G2
1: असं त्याचं शॉर्ट नेम आहे. तर त्याच्यामध्ये राजश्री आणि मी, आम्ही असं म्हटलं की आपण इथेही.
0: साधारण कधी झाला होता हा कार्यक्रम?
2: 2010
1: किंवा 12, 10 किंवा 12 असं काहीतरी असेल. 10 का?
0: ऐका, त्या सांगते 10 तर 10.
1: तर तो पण किती सुंदर अनुभव होता, कारण त्याच्यासाठी टीव्हीवर दिसण्यासाठीची जी आधीची तयारी, मेकअप जो आम्हाला अगदी फारसा आवडत नाही एरवी, पण तो तिथे करावा लागला. आणि त्यानंतर प्रत्येक गोष्ट विचार करून, जसं आता आजही आपण तोच धागा पकडतोय की लोकांना नेमकं काय आपल्याला दाखवायचंय किंवा काय किती सुंदर आपल्यातल्या गोष्टी उलगडून दाखवायच्या, तर तसाच तिथे विचार होता. आणि त्यामुळे त्यातला जो संगीतातला संवाद आणि मुलाखतीमधला त्या दरम्यानचा संवाद आहे,
0: मधुराणी होत्या ना,
1: मधुराणी गोखले होत्या, तर त्यानिमित्ताने तिनेही चांगलं आमच्याकडून वदून घेतलं आणि आम्हालाही खूप मजा आली. तो प्रवास मग संगीताचा असू दे किंवा मुंबईपर्यंतचा असू दे, त्याच्यामध्ये आम्ही अगदी नात्यांपेक्षा सुद्धा मैत्रिणी म्हणून जास्त, मला वाटतं, एकमेकांच्या
2: बद्दल बोललोय. आणि ते

0: ते दृढ
1: नाही,
0: व्हायला
1: तेच
0: मजा.
1: मला विचारायचं, फक्त कॅमेरासाठी बोललात का
2: नाही
1: एरवी?
2: असं मैत्रीण म्हणून ती मला कधी फोन करत असते आणि मी तिला कधी मला काय सुचलं असेल मग ते कवितेतलं असू दे किंवा संगीतातलं मला काहीतरी आठवत नाहीये तर रेफरन्स तिच्याकडे खूप चांगले असतात कारण ती रेडिओ खूप छान ऐकते आणि तेवढेच कार्यक्रम पुण्यातले ऐकायला जाते त्यामुळे तिच्याकडे रेफरन्ससाठी मी सतत फोन करून ती मला ते बरोबर देत असते.
1: मला शेवटचं पण खूप आवडलं तुमचं की किती कार्यक्रम ऐकायला पण जात.
2: हो हो,
1: मला वाटतं ऐकण्यात शिकणं जे आहे ते प्रचंड मोठं आणि
0: बहुश्रुतता हा आपला रियाज असे ते असणं महत्वाचं आहे. कारण काय आपण जेव्हा मैफल ऐकतो ना त्यावेळेला तबलजी काय वाजवतोय, पेटीवाला काय वाजवतोय, ते कसे त्यांना एकमेक साथ देतात, त्यातनं त्यांना काय मिळतं. आणि म्हणून माझ्या कार्यक्रमात एखाद्या हार्मोनियम मदकाने काहीतरी त्याचं जर एवढंसं वाजवलं तर त्याच्यातनं मला काही जागा सुचतात. हा मला खूप झालेला फायदा आहे. लोकांच्या लक्षात येत नाही आपण आपले कान किती डोळस करून ऐकतो ना त्याच्यावर आपल्याला खरं घेता येतं.
1: आणि लगेच ताबडतोब तिथं दाद देणं, पेटी वादनाला पण दाद देणं, हेही कलाकार सहज करतात स्टेजवर.
0: देवाने प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात काही ना काहीतरी देऊनच पाठवलेले ना, त्याच्यामुळे आपण जितकं कलाकारांचं ऐकू तितकं आपण समृद्ध होतो. इवन मी माझ्या कार्यक्रमात बदलून बदलून वादक घेत असते, ह्याचं कारण त्यांच्याबरोबर आपलं ट्युनिंग जमलं पाहिजे आणि ते कसे वाजवतात त्याच्यावर आपण पण जोडले गेलो पाहिजेत आणि
1: हार्मोनियम वाजवतात ना.
0: मिस्टरांना थोडा तबला येतो.
1: तबला, ओके. हार्मोनियम कोण वाजवत बघ?
0: हार्मोनियम
1: सासरे. हा सासरे म्हणाल बघा. म्हणजे मिस्टरांचं विचारलं तर हा त्यांना थोडा तबला
2: हो, त्यांनी चालू नाही ठेवला ना, नाहीतर तो आमच्या बरोबरीने आता सुद्धा वाजवायला.
1: चल, तुमच्या दोघींच्या या M2G2 लाही भरपूर लोकप्रियता मिळाली होती आणि आजही त्याबद्दल बोललं जातं. मुळात आज आपलं बोलण्याचाही एक तो बेस होता की अशा कार्यक्रमामध्ये हे नातं आणि तितक्या मोकळेपणानं तुम्ही बोलतात, कारण या कार्यक्रमाचा आम्ही दोघी कार्यक्रमाचा मूळ गाभाच मोकळेपणा बोलणं आहे.
2: हो ना,
0: तागदे नादिन सारखीच म्युझिक मस्ती गप्पा गाणी पण लोकप्रियच होतं आणि त्याच्यातही आम्ही दोघी जाऊन आलो आणि ते आम्हाला सगळं आमच्या मनातलं सांगता आलं, गाता आलं, ह्याचा आजही तितकाच आनंद आहे आणि ते युट्यूबवर उपलब्ध आहे ही आणखीन आमच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. कारण लोकांना नक्की आमचं नातं जरी माहितीये तरी आम्ही तेव्हाही कसे होतो आणि आजही काय आहोत ते आज आम्ही कार्यक्रम करतोय पण तेव्हाही आम्ही जाऊन गाऊन आल्यानंतर कितीकांना कौतुक वाटलं.
1: आणि कार्यक्रम करता तेही एकत्र गाणी गाता, एकत्र गाण्यासाठी जी गाणी प्रसिद्ध आहेत ती गाणी पण गाता. इथे त्यापैकीच एखादं गाणं ऐकूया. अच्छा, तुम्ही गाऊनच दाखवणार थोडस.
2: आता आव्हान पेलायला आम्ही ठरवलेलंच आहे की आमच्यातलं सूर म्हणजे स्वभाव
1: जुळलेले आमचे.
2: मी तुम्हाला ते सांगायचंय की आवाजाची पोत आमची वेगळी आहे दोघींची, पण तरी आमचे सूर त्यावेळेस जे म्हणजे एकत्रही येतात त्याचा आनंदही देतात आणि शिवाय आयडेंटिटिकल म्हणजे दोघींचे वेगळे सूर आहेत हे पण त्याच्यात कळतात.
1: ग्रेट.
2: सो आम्ही आमचं जेव्हा एकत्र कार्यक्रम करतो हो तेव्हा आम्ही स्वतंत्र असतो आणि तरी जोडलेले असतो.
1: स्वागत आहे.

0: वा, तर चंपा चमेली दोन्ही आहेत आणि माधुरीताई म्हणाल्याप्रमाणे आमच्या आवाजाचे पोत वेगळे. मी चंपा आहे ती चमेली आहे, पण आम्ही दोघेही सुवासिक आहोत, दोघेही
1: गाणारे
0: आणि सुरेल आहोत आणि आनंद देणार आहोत. मुळात एकत्र गाऊनही आनंद देणं मला वाटतं हा खूप मोठा एक काय म्हणत आशीर्वाद लागतो.
1: आकाशवाणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत सुरेल सुगंध पोहोचेल असं वाटतं.
0: नक्कीच नक्कीच नक्कीच. पण मी ते म्हणत होते की एकट्यानं गाऊन हा सुगंध पसरवणं, आनंद देणं, आपलं सांभाळत आपल्या सहगायिकेचं सांभाळून गाणं आणि दोघींनी मिळून आनंद देणं, मला वाटतं ह्याला एक कॉम्बिनेशन ज्याला म्हणता येईल, सोबत चालणं ज्याला म्हणता येईल. जसं एकल नृत्य आणि दोघींचं नृत्य आहे, समूह नृत्य आहे, समूहामध्ये सगळ्यांनाच सोबत घेऊन तुम्हाला चालायला लागतं.

0: तुमचे मी फार वेगळे आहे आणि माझ्यात या सगळ्यांपेक्षा खूप जास्त आहे हे न दाखवता आम्ही तिथे आहोत म्हणून तुम्ही आज आम्ही दोघीमध्ये आहात.
1: अगदी
0: तर तोच आनंद आम्हाला या गायनातून मिळाला. राजेशताई, गाणी निवडतानाही म्हणजे गाण्यासाठी निवडतानाही आपला पोत, आपली गायकी, आपल्या स्ट्रेंथ, त्यातली आपली जमेची बाजू, हे सगळं बघूनही तुम्ही गाणी निवडत असाल. असा कुठला एरिया आहे की तुमच्या गायकीला, तुमच्या गाणं म्हणण्याला, ज्याच्या मागे जे एक मन असतं गातानाचं, त्या मनाला खूप भावतात?
2: बरं,
0: अशी कुठली गाणी आहेत, कुठला एरिया आहे तो गाण्याचा?
2: तसं सांगू का, नाट्यसंगीत, उपशास्त्रीय संगीत आणि जरा लोकबाजाची पण मला आवडतात. आणि याच्यामध्ये मला असं म्हणजे मी परत मागे जाऊन सांगेन की जेव्हा गाणी ऐकत गेले, माझे वडील जास्त करून शास्त्रीय संगीत लावायचं मी तुम्हाला सांगितलं, तर त्यांचा लोकसंगीताचा काही कल कधीच नव्हता, म्हणजे ऐकण्याचा किंवा असं, किंवा बाकीची सुगम संगीताकडे पण त्यांचं असं हे नव्हतं. तर कामगार सभेची वेगवेगळी गाणी ऐकताना एक दिवस मला आठवते, शनिवारचं असंच काहीतरी लोकसंगीतावरचा कार्यक्रम असायचा, म्हणजे ती गाणी असायची सगळी, लावण्या, गण वगैरे असं काहीतरी केलं, पण आपली ही दृष्टी थोडीशी तशीच वाटते होईल का काय, परंतु का कोण नाही, मला स्वतःला ती गाणी सगळी आवडायची, म्हणजे ते पाडाला पिकला असू दे, डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस असू दे, त्याच्यात सुद्धा काही ना काहीतरी वेगळं आहे असं मला नेहमीच जाणवायचं. आणि कळीदार कपुरी पान असेल किंवा गोड बोलू ना माझ्या संग हसा आणि आबा जरा घडी बरं जवळ बसा, त्यातला इरसालपणा आपण सोडून देऊ, पण त्यातल्या सुरांचा जर विचार केला तर ते भैरवीशी नातं कसं जोडतं, म्हणजे भैरवी ही सदाबहार आपण म्हणतो ना, ते तेव्हाची अशी एक ती जडणघडण व्हायला मदत झाली. आणि आज या टप्प्यावर बघताना लक्षात येतं की हा सगळा लोकगीतांचा बाज, ते जो सगळे चैत्यातला जे चैतन्यदायी काही जो भाग आहे त्याचा जर विचार केला तर लोकसंगीतातनच रागसंगीत आलंय ना, म्हणजे ज्याचा माझा मी मगाशी तागदी नदींचा जो उल्लेख केला तो तिथे एक धागा सापडला. आणि हे लोकसंगीत मला कधी वर्ज्य का नाही वाटलं, त्याज्य का नाही वाटलं, त्याच्यामधलं रांगडे पण मला का भावलं, ते आज मला त्याची कारणं ही अशी समजतात. आणि माझ्या कार्यक्रमात जेव्हा त्यातलं काही ना काहीतरी येतं तर ते लोकांना आवडतं, म्हणजे ते आहेच ना कुठेतरी मुळात, आणि म्हणून लोकांना ते आवडतंय, प्रेरणादायी असं वाटतं, आणि त्याच्यावर पावलं फिरकतं त्याचं कारण शेवटी तेच आहे ना, आणि त्यातनं शुद्धता आणि नियम बनवून रागसंगीत आलं, म्हणजे लोकसंगीत ही जननी हे आपल्याच साठी आपल्याला अनुभूती देणारं ठरलं.
0: प्रश्नच नाही, प्रश्न. तसंच पाडाला पिकला आंबाची पण लोकप्रियता अगदी वरच्या पातळीची आहे, सगळ्यांना माहीत असलेली रचना आहे.

0: माधुरीताई, राजश्रीताईंशी बोलताना त्यांच्या गाण्याच्या आवडी कशा निर्माण झाल्या ह्या त्यांच्या पद्धतीने सांगितलं. तुमची गाण्याची निवड कशी असते किंवा तुमचं गाण्यांचं आस्वादन कसं असतं एखाद्या गाण्याच्या उदाहरणासह?
1: हो, चांदणी शिंपीचं जाशी हे जे गाणं आहे, तर ते गाणं मला असं वाटतं मी असं स्पर्धेसाठी म्हणून निवडलं होतं. आणि त्याचं निवडण्यामागचं कारण हे आहे की त्याच्यामध्ये तालाचं वैविध्य आहे. म्हणजे चांदणी शिंपीचं जाशी चालता तू चंचले म्हणताना रूपक ताल, आणि गे निळावंती कशाला झाकीशी काय, इथे केरवा ताल लावला. म्हणजे संगीतकाराचा त्या शब्दांचा अभ्यास म्हणा किंवा चालीमधलं जे बदल आहे किंवा सौंदर्याचा आस्वाद घेताना तो तालाचा गतीचा जो विचार आहे तो त्याच्यामध्ये मला आवडला. बाळासाहेबांनीच केलेला आहे. आणि हे गाणं मला असं वाटतं मी पूर्वी वाईला कृष्णाबाईचा उत्सव असायचा तर तिथे स्पर्धा असायच्या, तर सुगम संगीतासाठी मी हे गाणं निवडलं. आणि त्याच्यामध्ये मला बक्षीस त्यांच्याच हस्ते मिळालं, पंडितजींच्या हस्तेच मिळालं होतं. आणि तेव्हा मी चांदणी शिंपीत जाशी हे गाणं निवडलं होतं. त्यामुळे मला असं सरळ मार्गाने साधी गाणीपेक्षा सुद्धा या काहीतरी असं विकट गोष्टी असतील ना तर त्या करायला खूप आवडतात. हे मला राजश्री पण म्हणते की तुझं अचानक कसं काय असं होतं की तुला सगळा कार्यक्रम सेट केलेला असताना सुद्धा आपण हे घेऊया का आणि त्याच्यावर अडून बसतेस
2: आणि अगदी कार्यक्रम 2 दिवसावर आल्यावर तिला अजून काहीतरी नवीन सुचतं. हे विशेष
0: 2 दिवस आधी ना काय हवं
2: नाही, एकदा माइंड सेट झालेलं असतं आणि एकदा असं मनात असतं ना की आता हे आपलं चांगलं आहे, ह्याच्यात अजून मग आपलं डोकं घालायचं ते कशासाठी, काही गरज नाही असं वाटतं ना.
0: अच्छा,
1: तर थोडस नाराजीनीच ती मला तेव्हा म्हणते ठीक आहे करूया, पण करून झाल्यानंतरचा आनंद मात्र ती म्हणते की मजा आली हा. म्हणजे आधी जेवढं उगस तू टेन्शन देतेस आपण ते ऍक्सेप्ट करते मी आपलं तुझ्यासाठी नणंद आहे म्हणून, पण नंतर त्याचं छानही वाटतं. पण हे दरवेळी चालणार नाही असं मला ती धाकही घालते
0: दरवेळी सांगत असते
2: आणि ते दरवेळेला आम्ही आनंद घेतो.
0: नक्की, अत्यंत रागाचं नाव पण मला खूप आवडतं, म्हणजे खूप छान आनंद स्वरूप हंसध्वनी,
1: अगदी
0: आनंद स्वरूप हंसध्वनी, किती ऍप्ट असं त्याचं नाव आहे त्या रागाचं. आपण ऐकूया चांदणी शिंपीत जाशी.

0: तर शोधमो आपण ऐकत होता गायिका नणंद भाऊजाई, राजश्री महाजनी आणि माधुरी करंबेळकर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज आपण ऐकला भाग पाचवा. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा. आम्ही दोघी
1: गंगा जमना दो गया बहनी गो पानी झूल झूलवाए
2: आई भावी मुलगी माझी आई से भावे आई.
0: त्या दोघींनी त्या दोघींच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका सादर करते संजय भुजबळ.
3: हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे विविध भारती 101 FM वरून. ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीचा एक संदेश.
4: श्रोतेहो आणि मैत्रिणींनो, 4 सप्टेंबरच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकू शकाल ऋचा थत्ते हिच्या स्वरचित कविता.

0: वनिताची।
1: तेव्हा जरूर ऐका, शुक्रवारी अर्थात 4 सप्टेंबरला वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता। मैत्रिणींनो, हाच कार्यक्रम शनिवारी अर्थात 5 सप्टेंबरला पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता। सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन।

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत. आज या कार्यक्रमात आपण सुबोध जावडेकर लिखित वामनाचे चौथे पाऊल या विज्ञान कथा संग्रहातील दुभाषा ही विज्ञान कथा ऐकणार आहोत. वाचक स्वर पूजा बौले. तुम्ही एक वेळ नील आर्मस्ट्रॉंगचं नाव ऐकलं नसेल किंवा युरी गागारिन कोण होता ते तुम्हाला माहीत नसेल, पण अच्युत जोशीला तुम्ही ओळखत नसाल हे शक्यच नाही. हो हो, तोच अच्युत जोशी, परग्रहावरील प्राण्यांशी पहिल्यांदा बातचीत करणारा, त्यांचा दुभाषा, पृथ्वीच्या इतिहासाच्या एका नव्या युगाची सुरुवात करून देणारा अच्युत जोशी.

वाटेल तुम्हाला, पण फक्त महिन्याभरापूर्वी अच्युतला त्याच्या स्वतःच्या हाऊसिंग सोसायटीतले सगळे लोक तरी ओळखत होते की नाही शंकाच आहे. साहजिकच आहे म्हणा, कारकुनी करण्यात निम्मी हयात वेचणाऱ्या अच्युतला कोण ओळखणार. सकाळी उठून धावपळ करीत 8:17 ची फास्ट

नारद मुनींचे वंशज आम्ही, सगळी बित्तम बातमी काढून सनसनाटी स्कूप देण्यात आमचा हात कोण धरणार? तर त्याचं झालं असं, परग्रहावरील अंतराळयान पृथ्वीकडे येत होतं. आपल्या सूर्यमालेच्या जवळ पोहोचायच्या आधी सूर्याभोवतीच्या तिसऱ्या परग्रहावर बुद्धिमान प्राण्यांची वस्ती आहे याची त्यातल्या प्रवाशांना कल्पना होती. आपल्या रेडिओ आणि टीव्हीवरच्या कार्यक्रमांनी हे काम अगदी चोख बजावलं होतं. पाहुण्यांना पृथ्वीशी वैर करायचं नव्हतं, अर्थात तसा प्रसंग आलाच तर स्वतःचं संरक्षण करण्यास ते समर्थ होते यात शंकाच नाही, पण शक्यतो पृथ्वीवासियांशी मैत्री करायचीच त्यांची इच्छा होती. म्हणून तर सूर्यमालेत शिरल्यावर तब्बल 4 महिने थांबून ते पृथ्वीचं निरीक्षण करत होते, आपल्या आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत होते, टीव्ही पाहत होते. नक्की कुठं उतरावं, कुणाला प्रथम पाठवावं म्हणजे लोकांच्यात फारशी खळबळ माजणार नाही, लढाई झगड्याचा प्रसंग टाळून सरकारशी संबंध प्रस्थापित करता येईल याचा विचार ते करत होते. पृथ्वीवर प्रथम पाय ठेवायचा मान 24 मिळणार होता. त्याला एकच डोकं असल्यामुळं तो जास्तीत जास्त माणसासारखा दिसत होता. हा, आता 1-2 समस्या होत्या म्हणा, 24 3 हात आणि 3 डोळे होते, पण पाठीवर हॅवर सॅक सारखं काहीतरी घेऊन त्यात पाठीवरचा हात लपवायचा अशी युक्ती काढण्यात आली आणि डोक्यावर काहीतरी बांधायचं म्हणजे तिसरा डोळा लपून जाईल असंही ठरलं. पण पाहुण्यांनी मुंबईजवळ उतरायचं का ठरवलं ते कुणालाच माहिती नाही. कुणी म्हणतात मुंबईची हवा 24 दृष्टीनं त्याच्या ग्रहावरच्या हवेसारखी होती म्हणजे इथं त्याला स्वगृही आल्यासारखं वाटेल. कुणी म्हणतात पाहुण्यांना फार पुढारलेला किंवा फार मागासलेला देश नको होता म्हणून त्यांनी भारताचीच निवड केली. तर कुणाच्या मते भारताकडे अलिप्त राष्ट्र चळवळीचं नेतृत्व असल्यामुळे भारत सरकारशी प्रथम संपर्क साधावा असं पाहुण्यांना वाटलं. ते काही असो, मुंबईजवळ उतरायचं ठरलं आणि 24 मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम बघून मराठी बोलायचा आणि मराठी दिसायचा प्रयत्न करू लागला. पुरेसा सराव झाल्यावर 24 पवईजवळच्या छोट्याशा टेकडीवर आपलं लहानसं यान उतरवलं. सकाळचे 8 होते. टेकडी उतरून 24 खाली आला. जवळच एखादी शिक्षण संस्था असावी कारण वह्या पुस्तकं घेऊन तरुण मुलांचे घोळकेच्या घोळके घाईघाईनं एका इमारतीकडे चालले होते आणि इथंच पहिली समस्या उभी राहिली. मुलं जी भाषा बोलत होती ती 24 सराव केलेली भाषा नव्हती. थोड्या वेळानं मुलांचा एक घोळका त्याच्या समोरून निघाला. त्यांच्या तोंडचे काही शब्द त्याला ओळखीचे वाटले. पट्टून धुतलं रे ॲपमॅक्समध्ये, फाटू नकोस उगाच, तुझ्याच फंडास क्लिअर नाहीत, उगाच पट्टूच्या नावानं बोंब कशाला मारतो, बोऱ्यानं नाही मॅक्स मारला, बोऱ्याचं सोड रे, तो साला मगी आहे एन्थ ऑर्डरचा. 24 त्यांच्या पुढे उभा राहिला आणि काहीतरी सांगायचा प्रयत्न करू लागला, पण त्या मुलांनी त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. 24 मग आणखी काही जणांना थांबवायचा प्रयत्न केला पण व्यर्थ. बज ऑफ मॅन, गेट लॉस्ट, पागल जिमखाने को टाइम है अभी भाई, असे उद्गार काढत मुलांचे घोळके त्याच्या अंगावरून पुढे जात होते. थोड्याच वेळात रस्ता निर्मनुष्य झाला. कितीही प्रयत्न केला तरी 24 माणसापेक्षा खूप वेगळा दिसत होता, त्यामुळं आपल्याला पाहून लोकांची काय प्रतिक्रिया होईल याची त्याला धास्तीच वाटत होती. लोक भीतीनं किंकाळ्या मारत सुटतील, त्यापासून ते अंगावर चालून येतील इथपर्यंत त्यानं वेगवेगळ्या कल्पना केल्या होत्या. पण आत्ता जे घडलं त्याची मात्र त्यानं स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती. हताशपणे तो रस्त्यावरून चालू लागला. इथला अनुभवही काही वेगळा नव्हता. लोकांना त्याच्याकडे निरखून पाहायला सुद्धा वेळ नव्हता. देवळासमोरच्या कट्ट्यावर वामन डोळे मिटून बसला होता. काल रात्री त्याला स्वप्नात प्रत्यक्ष भगवान शंकरांनी दर्शन दिलं होतं. हेच स्वप्न त्याला गेले 2 दिवस नियमितपणे पडत होतं. ते खरं होईल का? गेले 2 दिवस तो डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होता. खरंच भेटतील का भगवान? कोणत्या रूपात येतील ते? आपण त्यांना ओळखू का? आपल्यासमोर कुणीतरी उभं आहे याची वामनला जाणीव झाली. त्यानं डोळे उघडले. एक चमत्कारिक चेहऱ्याचा बुटका माणूस समोर उभा होता. अंगात सूट होता पण डोक्यावर पटका बांधला होता. नाकाचा पत्ता नव्हता, बटबटीत डोळे बाहेर आल्यासारखे दिसत होते. ओठाला लिपस्टिक लावली होती आणि गालावर एक माशी रंगवली होती. वामनला त्या अवताराकडे पाहून हसूच आलं. वामन समोर उभं राहून ते ध्यान त्याला काहीतरी सांगत होत. खर मी ट्रगर, वामनला एक अक्षर उमगलं नाही. त्यानं मान हलवली. खर मी दुर्गर आव गौ. जा बाबा, कशाला उगी त्रास देतोयस? वामननं पुन्हा मान हलवली. काय कटकट येशींची. 24 आता दमला होता.
त्या माणसानं

0: ऐकून घेण्याचं तरी सौजन्य दाखवलं होतं, पण काहीतरी गफलत झाली होती नक्की. इथल्या लोकांची भाषा त्यानं सराव केलेल्या भाषेपेक्षा वेगळीच दिसत होती. तो बिचारा अगदी कसोशीनं शब्दांचे उच्चार करत होता, पण त्याचं बोलणंच कुणाला उमगत नव्हतं. शोविश निराश झाला, पाठ फिरवून तो चालू लागला. नकळत त्यानं डोक्यावरचा पटका दूर करून डोक्यावरून हात फिरवला. वामन त्याच्या पाठमोरे आकृतीकडे पाहून पुटपुटत होता. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी. त्याच वेळी शोविशनं डोक्यावरचं आवरण दूर केलं आणि वामन दचकलाच. तिसरा डोळा! वामनचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्यानं डोळे फाड फाडून पाहिलं. शंकाच नाही, प्रत्यक्ष शंभू महादेव आपल्याला दर्शन द्यायला आले होते आणि आपण करंटेपणाने त्यांना परत पाठवत होतो. भगवान! वामनानं धावत जाऊन शोविशचे पाय धरले. क्षमा करा देवा, क्षमा करा. शोविशला काही समजेना हा काय प्रकार आहे. त्यानं आपले पाय सोडवून घ्यायचा प्रयत्न केला, पण वामननं त्याचे पाय घट्ट पकडले होते. शोविश पार गोंधळून गेला. आपल्या बचावासाठी आणलेल्या साधनांचा उपयोग करावा का? पण नको, शक्यतो त्याचा वापर करू नकोस असं त्याला सांगण्यात आलं होतं. तो घाईघाईनं वामनला काही सांगू लागला. त्याच्या भोवती गर्दी जमायला वेळ लागला नाही. तीन डोळे असलेला हा इसम शंकराचा अवतार आहे हे पब्लिकच्या दृष्टीनं उघडच होतं. अर्ध्या तासाच्या आत शोविश फुलांच्या हारात बुडून गेला. भोवती 1500 घोळका जमला. सारी रहदारी ठप्प झाली. पोलिसांना खबर गेली. पोलिसांच्या मुख्य ठाण्यात त्याला आणण्यात आलं. तेव्हा दुपार उलटून गेली होती. तिथल्या फौजदारानं आल्या आल्या शोविशच्या दोन मुस्काडात भडकावून दिल्या. हा, नाव बोल. शोविशनं आपलं नाव सांगितलं, पण त्याच्या तोंडून प्रत्यक्षात शीळ घातल्यासारखा आवाज आला. सबंध नाव सांग. पुन्हा शीळ घातल्याचा आवाज, या खेपेला जरा लांबलचक. नीट बोलता येत नाही का रे? या वेळेपर्यंत आपण बोलतो आहोत ते या लोकांना समजत नाही इतकं शोविशच्या लक्षात आलं होतं. त्यानं नुसतीच मान हलवली. ठीक आहे, ही कागद पेन्सिल घे आणि तुला काय म्हणायचं ते लिहून दाखव. लिहिता येतं ना? हा शोविशच्या कसोटीचा क्षण होता. प्रसंगातला ताण कमी करायला नमस्कार, सुस्वागतम यासारखा एखादा शब्द लिहावा असं त्याला वाटलं. त्यानं स्मरणशक्तीला खूप ताण देऊन दूरदर्शनवर कोणता शब्द पुन्हा पुन्हा येतो ते आठवलं आणि कागदावर लिहिलं व्यत्यय. काय टिंगल करतो काय रे माझी हरामखोर? फौजदाराचं माथं भडकलं. लाल बुंद होऊन तो शोविशच्या अंगावर धावून गेला. तेवढ्यात त्याच्या नशिबानं फौजदाराच्या वरचे साहेब कुराडे साहेब तिथे आले. भोगले, काय गडबड आहे? फौजदार भोगलेंनी कडक सलाम ठोकला. काही नाही साहेब, हा इसम स्वतःला परमेश्वर आहे असं सांगून लोकांची फसवणूक करत होता. त्याला पकडून त्याच्यावर 420 खाली गुन्हा दाखल केलाय, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत होतो. कुराड्यांनी शोविशला अपादमस्तक निहाळलं आणि भोगल्यांना विचारलं, गुन्हा कुठं घडला? विक्रोळीला साहेब. म्हणजे आपल्या हद्दीत नाही, मग त्याला इकडे कशाला आणलं? हा इसम काय बोलतो त्याचा पत्ताच लागत नाहीये, पण त्याच्या खाणाखुणांवरून त्याला वरून कोणाचा तरी भक्कम सपोर्ट आहे असं विक्रोळीच्या फौजदाराला वाटलं, म्हणून त्यानं केस इकडे पाठवली. कुराड्यांनी शोविशशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण खरखर आणि शीळ यातून काय निष्पन्न होणार? तोच त्यांना एक युक्ती सुचली. ते म्हणाले, चव्हाण जीप काढा. भोगले, मी जरा बाहेर जाऊन येतो, याला मारू बिरू नका, जरा वेगळंच प्रकरण दिसतंय. मी याची भाषा समजेल अशा माणसाला घेऊन येतो. हा, तोपर्यंत थांबा. जीप थेट CST समोर थांबली. माणसांचे प्रचंड लोंढे गाड्यांवर आदळत होते. रिकाम्या गाड्या येत होत्या, क्षणार्धात पुन्हा भरून जात होत्या. गुदमरून टाकणाऱ्या गर्दीतून वाट काढत काढत कुराडे स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात गेले. एखादी गाडी रद्द करणार असाल तर मला जरा आधी सांगा, महत्वाचं काम आहे. कुराड्यांच्या आवाजात अशी जरब होती की स्टेशन मास्तरांनी मान वर करून पाहिलं. त्यांच्या अंगावरील युनिफॉर्म पाहून ते नरमाईनं म्हणाले, आत्ता 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरची गाडी रद्द करणार आहोत आणि 2 नंबरवरून सोडणार आहोत. कशासाठी पाहिजे होतं साहेब? सांगतो नंतर. असं म्हणून कुराडे चटकन 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचले. पाठोपाठ उद्घोषणा झाली. अच्युत जोशी तेव्हा 4 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरील गाडीत चढायच्या बेतात होता. त्याने ती घोषणा ऐकली मात्र क्षणार्धात मागे वळून तो 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मकडे धावत सुटला. कुराड्यांच्या सराईत नजरेनं त्याला अचूक टिपला. पुढे होऊन त्याच्या खांद्यावर त्यांनी आपला बळकट पंजा ठेवला. परग्रहावरील प्राण्यांचा दुभाषा सापडला होता. श्रोते हो, आपण ऐकत आहात देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट.
1: पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण सुबोध जावडेकर लिखित वामनाचे चौथे पाऊल या विज्ञान कथा संग्रहातील आणखी एक विज्ञान कथा ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे वास्तव. अर्ध अधिक आकाश व्यापून राहिलेल्या गुरुच्या बिंबाकडे कॅप्टन रीड काहीशा कुतूहलानं व काहीशा भीतीनं पाहत होता. सूर्यमालेचा हा ज्येष्ठ सभासद इतका जवळ दिसत होता की अवकाशयानाच्या खिडकीबाहेर हात काढल्यास त्याला स्पर्श करता येईल असं वाटत होतं. हा गमतीदार विचार मनात येताच हसू येण्याऐवजी रीडच्या अंगावर शहारेच आले. या महाकाय राक्षसी गोळ्यानं कोणती रहस्य आपल्या पोटात दडवून ठेवली असावीत या विचारानं तो कालपासून अस्वस्थच होता. तितक्यात त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या शेरवूडनं त्याचं लक्ष गुरुबिंबाच्या दक्षिण गोलार्धात दिसणाऱ्या एका लहानशा ठिपक्याकडे वेधलं. कॅप्टन रीडनं आपल्या हातातली दुर्बीण त्या ठिपक्यावर रोखली, मात्र त्याच्या अंगावर सरसरून काटाच आला. थरथरत्या हातानं त्यानं आपली दुर्बीण शेरवूडकडे दिली आणि समोरच्या उपकरणांचा रोख त्या दिशेला वळवला. उपकरणांवर नजर टाकताच शेरवूडचा चेहरा सुद्धा पांढरा फटक पडला. कॅप्टन रीडनं काल व्यक्त केलेली दुष्ट शंका खरी ठरली होती. एखाद्या चक्रीवादळाप्रमाणे घोंगावणाऱ्या त्या लालसर ठिपक्याचा आकार क्षणोक्षणी मोठा होत होता. त्यातून अत्यंत तेजस्वी किरणांचे झोतच्या झोत बाहेर पडत होते. हे झोत अतिशय संहारक अशा किरणोत्सर्गी अल्फा कणांचे होते आणि त्या कणांचा रोख उघड उघड पृथ्वीच्या दिशेने होता. सुन्न झालेल्या कॅप्टन रीडनं यांत्रिकपणे पृथ्वीशी संपर्क साधायला सुरुवात केली, पण तो जाणून होता आता फार उशीर झाला आहे, फार फार उशीर. आपली विज्ञान कथा संपवून अजितनं हातातले कागद खाली ठेवले आणि प्राध्यापक ठोमऱ्यांकडे प्रश्नार्थक नजर टाकली. ठोमऱ्यांचे डोळे मिटलेले होते, कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं होतं. खालचा ओठ पुढं काढल्यामुळं त्यांचा लाल गोरा चेहरा वेडावाकडा दिसत होता. काही क्षण तसेच स्तब्धतेत गेले. ठोमरे काहीतरी बोलतील म्हणून अजितनं वाट पाहिली. शेवटी न राहून विचारलं, कशी वाटली? ठोमऱ्यांनी डोळे उघडून त्याच्याकडे एक तुच्छतेचा कटाक्ष टाकला आणि आपला चष्मा डोळ्यांवर बसवत आपल्या अनुनासिक आवाजात विचारलं, काय कशी वाटली म्हणालात? माझी कथा, विज्ञान कथा कशी वाटली? विज्ञान कथा? कथा या शब्दावर जोर देत ठोमरे उद्गारले, हे नाटक किंवा कविता नक्की नाही. कादंबरीपेक्षा सुदैवानं लहान आहे तेव्हा तिला कथाच म्हणायला पाहिजे, नाही का? पण तिला गोष्ट म्हटलं तर जास्त बरं होईल. आधी मला एक सांगा, तुम्ही करता काय? काय म्हणजे? अजितनं न समजून विचारलं.
5: म्हणजे तुमचा व्यवसाय कोणता?
0: मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, पण मला विज्ञानाची आणि विज्ञान साहित्याची खूप आवड. त्याचं बोलणं अर्धवट तोडून ठोमरे म्हणाले,
5: तर मग तुम्ही तुमची लेजर बुक आणि बॅलन्स शीटा सोडून या साहित्याच्या प्रांतात कशासाठी घुसायचा प्रयत्न करताय?
0: नेमकं काय बोलावं हे न सुचल्यानं अजितनं नुसतीच ओठांवरून जीभ फिरवली.
5: असं बघा मिस्टर,
0: लेले, अजित लेले माझं नाव.
5: हा तर लेले, तुम्ही हे जे काही लिहिलं आहे ते मनोरंजक नाही असं मी नाही म्हणत, पण त्याला कथा म्हणणं कठीणच आहे. त्यातून ही तुमची विज्ञान कथा म्हणायची का? तर ती पृथ्वीवर न घडता अंतराळात घडते म्हणून, नाही का?
0: तुम्हाला काय म्हणायचंय ते मला नीटसं कळलं नाही. अजितने माफक धैर्य गोळा केलं.
5: माझी तशी अपेक्षाही नव्हती,
0: ठोमरे उपहासानं उद्गारले. मग काहीशा समजावणीच्या सुरात पुढे म्हणाले,
5: कथा हा वाङ्मय प्रकार वरवर दिसतो तितका सोपा नाही बरं का. त्यात केवळ घटनांची तपशीलवार जंत्री असता कामा नये, तर एकाहून अधिक आशय केंद्रांचा समतल विकास असायला हवा. भिन्न व्यक्तिमत्वातील मानसिक व्यापाराचं चित्रण असलं पाहिजे. नुसतं दोन व्यक्तींमधलं संभाषण नको, तर त्यांच्या भावनांचे पदर अलगद उलगडून दाखवता आले पाहिजेत. वाचकाला तिने एक जिवंत अनुभव द्यायला हवा, नाही का. खरंय तुमचं म्हणणं, पण माझ्या परिणामी हे सर्व साधायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. अंतराळ यानातील माणसांच्या मनोवृत्तीत हळूहळू होत जाणारे बदल, एकाकीपणाच्या जाणीवेतून येणारं औदासीन्य, त्यांची एकमेकांकडे बघायची बदलत जाणारी दृष्टी. पण अजितला थांबवीत ठोंबरे म्हणाले, हे बदल एकाकी पडलेल्या माणसांच्या मध्ये कुठेही घडून येऊ शकतील, त्यासाठी अंतराळात कशाला जायला हवं. पृथ्वीपासून कोट्यावधी मैलांवर पोहोचल्यावर वाटणाऱ्या एकाकीपणाची तुलना या जगातल्या अनुभवांशी कशी करता येईल. त्यांची जातकुळी वेगळीच असणार नाही का. पण काय हो, तुमचं ते अंतराळयान का काय, ते गुरुच्या इतक्या जवळ जाऊनही त्यावर उतरण्याचा प्रयत्न का नाही करत. अच्छा, म्हणजे ठोंबऱ्यांचं इतपत लक्ष होतं तर, अजितनं मनात म्हटलं. तो उत्साहानं सांगू लागला, एक म्हणजे गुरुला घन असा पृष्ठभागच नाही, तो एक वायूचा गोळा आहे, आणि दुसरं म्हणजे त्याचं गुरुत्वाकर्षण इतकं जबर आहे की त्याच्या फार जवळ गेलं तर त्याच्या मगरमिठीतून बाहेर येणंच शक्य नाही. पण हे सारं स्पष्टीकरण मी माझ्या एका पात्राच्या तोंडी घातलं आहे ना. स्पष्टीकरण तुम्हाला कथा म्हणजे काय वैज्ञानिक निबंध वाटला काय. पण मग कथेत आवश्यक असलेली अशी स्पष्टीकरणं द्यायची कशी. अजितच्या चेहऱ्यावर पुन्हा विद्यार्थ्याचा भाव आला. तो तुमचा प्रश्न आहे, माझा नाही. विज्ञान कथा लिहायला तुम्ही घेतली आहे की मी, ठोंबरे ताडकन म्हणाले. मला तर विज्ञान कथा हा प्रकारच मुळे वास्तवापासून खूप दूरचा वाटतो. बरं तर बराच वेळ झाला, घड्याळाकडे दृष्टी टाकत ठोंबरे म्हणाले. म्हापसेकरांनी चिठ्ठी दिली होती म्हणून इतका वेळ मी तुमच्यासाठी मोडला. आता मला एका परिसंवादाला जायचंय. मराठीतले नवीन साहित्य प्रकार या विषयावर 5 वाजता साहित्य संघात चर्चा सत्र आहे, तिकडेही जायचंय. तेव्हा तुम्ही या आता. नमस्कार. उदास मनानं अजित घरच्या दिशेनं पाय ओढत होता. तोच पाठीमागून येऊन कोणीतरी त्याचे खांदे पकडून त्याला गदागदा हलवीत म्हटलं, अजित लेका लक्ष कुठे आहे तुझं, किती हाका मारायच्या तुला, आणि असा चेहरा का टाकलायस, पोरगा नापास झाला काय तुझा. सध्या, अरे तू. हो येस मीच, माय हायनेस सदानंद गोखले. पडले का, तुला झालंय काय, तब्येत ठीक आहे ना. तब्येत ठीक आहे रे, तिला काय धाड भरलीये. मग चेहरा का असा प्रेमभंग्यासारखा, कुठे गेला होतास. ठोंबरे म्हणून मराठीचे एक प्राध्यापक आहेत, त्यांच्याकडे गेलो होतो. बोंबला, त्यांच्याकडे कशाला, काय मराठीत PhD वगैरे करायचा विचार आहे का तुझा. कॉलेजमध्ये असताना यायचा असला काहीतरी झटका तुला. नाही रे, मला कोण टर्म भरू देईल PhD करता. मी एक विज्ञान कथा लिहिली होती, ती दाखवायला गेलो होतो त्यांच्याकडे. अच्छा अच्छा, आलं लक्षात. मला माहित आहे ते तुझे प्राध्यापक महाशय. स्वतःची 1-2 पुस्तकं प्रसिद्ध झाल्यावर मराठीतले सर्व श्रेष्ठ टीकाकार असल्याच्या आविर्भावात प्रवचनं झोडत फिरत असतात जिकडे तिकडे. तुझी कथा ऐकून घेतली असली तरी पुष्कळ झालं. म्हापसेकरांनी चिठ्ठी दिली होती म्हणून ऐकली. बरं, मग काय म्हणतायत हे थोर समीक्षक. मी सांगू, तुझी कथा ही कथाच नव्हे, करेक्ट. तुला कसं कळलं. अरे बाबा, मी ओळखू नये या सर्व महान टीकाकारांना. तू गेलासच कशाला त्यांच्याकडे. तसं नाही रे, त्यांनी टीका केल्याबद्दल नाही मला वाईट वाटलं, पण त्यांनी काहीतरी मार्गदर्शन करावं अशी इच्छा होती माझी. डोंबल्याचं मार्गदर्शन, तू म्हणजे अगदी सखाराम गटनेस झालं. आणि मार्गदर्शनच हवं असेल तर त्या ठोंबऱ्यांकडे कशाला जायला हवं. तू देशमुखांकडे का जात नाहीस. आत्तापर्यंत 15-20 पुस्तकं तरी लिहिली असतील त्यांनी मराठीतून विज्ञानावर. ते तुला मार्गदर्शन तर करतील, पण त्यांनी शब्द टाकला तर छापून सुद्धा येईल तुझी विज्ञान कथा एखाद्या मासिकात. चल येतोस, मी घेऊन जातो तुला त्यांच्याकडे. तुझी ओळख आहे. अरे ओळखच काय, नातं आहे. आमच्या संध्याचे सासरे. छान माणूस आहे बोलायला. येतोस. चल, तू म्हणतोयस तर. अजितच्या मनानं पुन्हा उचल खाल्ली. देशमुखांनी त्याचं अपेक्षेपेक्षा चांगलं स्वागत केलं. त्यांच्या येण्याचा उद्देश कळल्यावर ते म्हणाले, छान छान, तुमच्यासारख्या ताज्या दमाच्या लोकांनी जरूर लिहिलं पाहिजे मराठीतून विज्ञानावर. मराठीत विज्ञान विषयक साहित्य इतकं कमी आहे की नवीन लेखकांनी मुद्दाम हा प्रकार हाताळला पाहिजे. पण तुमची कथा ऐकायला मला आज तरी

अजिबात वेळ नाही. मराठी विज्ञान परिषदेच्या संमेलनासाठी मला कोल्हापूरला जायचं आहे. आज रात्रीच महालक्ष्मीनं निघणार आहे, 4-5 दिवसांनी परत येईन. तेव्हा तुम्ही असं करा, माझ्याकडे तुमची कथा देऊन ठेवा, मी ती प्रवासात वाचेन आणि परत आल्यावर माझं मत देईन, चालेल ना? तुम्ही 8-1 दिवसांनी चक्कर टाका, मी तोवर वाचून ठेवतो. पुढच्या आठवड्यात अजित जेव्हा देशमुखांकडे गेला तेव्हा त्यांना कथा वाचायला अजून सवड मिळाली नसणार याची त्याला मनोमन खात्री होती. पण देशमुखांनी त्याला आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. या कथाकार, त्याचं स्वागत करत ते म्हणाले, वाटच पाहत होतो मी तुमची, वाचली मी तुमची कथा. तुमचा हा पहिलाच प्रयत्न असला तरी खूपच चांगली आहे कथा. आता तशा काही चुका आहेत त्याच्यात, पण त्या सुधारता येतील. अजितचा चेहरा उजळला. सांगा ना मला चुका, मी करेन त्यात बदल, त्यानं प्रामाणिकपणे सांगितलं. सांगतो, मी सगळ्या एका कागदावर लिहूनच ठेवल्या आहेत. समोरची पुस्तकं खालीवर करीत त्यातून एक चिटोरं काढीत देशमुख म्हणाले, एक म्हणजे गुरुपर्यंत पोहोचायला 348 दिवस लागले असं तुम्ही दाखवलंय, पण माझ्या गणिताप्रमाणे सध्याच्या अंतराळ यानांचा वेग लक्षात घेता कमीत कमी 378 दिवस लागतील. हत्तीच्या, एवढंच ना? करतो मी तशी दुरुस्ती, अजितला हायसं वाटलं. शिवाय तुम्ही गुरु स्वतःभोवती 10 तासात फिरतो असं लिहिलंय, प्रत्यक्षात त्याला 9 तास 45 मिनिटं लागतात. देशमुखांनी दुसरी चूक काढली. ही चूक कथेच्या संदर्भात फारशी महत्वाची वाटत नाही, अजित पुटपुटला. नाही कशी, तपशील नेहमी बिनचूक हवा. गुरुच्या 16 चंद्रांचा तुम्ही उल्लेख केलाय, पण गेल्याच महिन्यात आणखी एका चंद्राचा शोध लागलाय हे तुम्हाला माहीत नाही वाटतं? अशा बऱ्याच मौलिक मार्गदर्शनानंतर देशमुखांनी अजितला विचारलं, पण काय हो, गुरुकडे जाताना तुमचं अंतराळयान मंगळाच्या जवळून गेल्याचं तुम्ही दाखवलं नाही, कथेमध्ये ही फार मोठी त्रुटी आहे असं नाही वाटत तुम्हाला? मंगळाची कक्षा पार करताना ते मंगळाच्या जवळूनच गेलं पाहिजे का? मंगळ तेव्हा सूर्याच्या विरुद्ध बाजूला सुद्धा असू शकेल, नाही का? अर्थातच असू शकेल, पण अंतराळयान मंगळाच्या जवळून गेल्याचं तुम्ही दाखवलं असतं तर कितीतरी मनोरंजक माहिती तुम्हाला त्यात घालता आली असती. उदाहरणार्थ वायकिंगनं पाठवलेली माहिती. तुम्ही माझं गूढ मंगळ हे पुस्तक वाचा, त्यातल्या कितीतरी गमतीदार गोष्टींचा तुम्हाला उपयोग करून घेता येईल. मला तर वाटतं या कथेची कादंबरी सुद्धा करता येईल, बघा प्रयत्न करून. नको, अनावश्यक तपशील देऊन लांबण लावायची माझी इच्छा नाही, कथेच्या परिणामाला त्यानं बाधा येते असं मला वाटतं. अजितच्या स्वरात ठामपणा होता. ठीक आहे, तुमची इच्छा, पण कथेचा शेवट मात्र माझ्या मते अगदीच अवास्तव आहे. गुरुमधली सजीव सृष्टी पृथ्वीवर किरणोत्सर्गी कणांचा मारा करते असं तुम्ही दाखवलंय, पण गुरुवर कोणत्याच प्रकारची जीवसृष्टी, इंटेलिजंट लाईफ असणं अगदी असंभव आहे. देशमुखांनी दुसरा सूर लावला. असंभव आहे पण अशक्य नाही. काल अशक्य वाटणाऱ्या कितीतरी गोष्टी आज शास्त्राला मान्य झाल्यात, नाही का? न्यूट्रॉन तारे, कृष्णविवर, छे छे छे, बाकी काही असलं तरी गुरुवर जीवसृष्टी असणं अशक्य आहे. अहो तो सूर्यापासून इतका दूर, सूर्याचा प्रकाश सुद्धा त्याच्यावर मिणमिणता पोहोचतो, शिवाय त्यावर प्राणवायूचा अंश सुद्धा नाही, सजीव सृष्टी निर्माणच कशी होईल? जीवसृष्टीच्या निर्मितीसाठी ऊर्जा लागते हे मान्य, पण ती सूर्यापासूनच मिळायला हवी का? गुरुच्या पोटातल्या प्रचंड दाबामुळे तिथं ऊर्जेचा साठा असणारच, आणि प्राणवायूचा उपयोग न करता ऊर्जा उत्पन्न करणाऱ्या कितीतरी प्रक्रिया रसायनशास्त्राला माहीत आहे. तशा एखाद्या प्रक्रियेशी संबंधित अशी जीवसृष्टी गुरुवर निर्माण होणं अशक्य नाही. हा ठीक आहे, असल्या कल्पनांवर आधारलेली कथा तुम्हाला लिहायची असली तर मर्जी तुमची, पण एखाद्या संपादकाने माझ्याकडे विचारणा केली तर मात्र ही विज्ञान कथा नसून निव्वळ परिकथा असल्याचं मला सांगावं लागेल. विरोध ऐकून घेण्याची देशमुखांची तयारी नाही हे पाहून अजितनंही जास्त वाद घातला नाही, पण त्यांच्या शेवटच्या वाक्यानं शंकेची पाल त्याच्या मनात चुकचुकत राहिली. आणि झालंही तसंच. ज्या मासिकात आपली कथा यावी असं अजितला वाटत होतं त्याच्या संपादकानं ती 5-6 महिन्यांनी परत पाठवली, सोबत पत्र. आपली कथा परत पाठवावी लागते याचे दुःख होते. आपला प्रयत्न चांगला आहे, पण यापेक्षा अधिक कसदार कथेची अपेक्षा वाचक आमच्या मासिकाकडून करतात. शिवाय गुरुवर जीवसृष्टी नाही हे सिद्ध झाले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे, त्यामुळे कथानकाने वास्तवाशी फारकत घेतली आहे असे वाटते. आपण आमच्या मासिकावर दाखवलेल्या लोभाबद्दल धन्यवाद. आणखी 2-3 संपादकांची अशाच स्वरूपाची पत्रं आल्यावर अजितनं हार मान्य केली. ही कथा पाठकोऱ्या कागदावर लिहिली असल्यामुळं तिच्या

0: हस्तलिखिताचा चिरंजीवांना गणित सोडवायला तरी उपयोग होईल असं वाटून हे हस्तलिखित त्यानं आपल्या शाळेत शिकणाऱ्या मुलाच्या स्वाधीन केलं. पण दुसऱ्याच दिवशी चिरंजीवांनी त्यांच्यावर बॉम्बगोळाच टाकला. मी वाचली बाबा तुमची गोष्ट, टॉप आहे. आपण ती एखाद्या मासिकात छापायला द्यायची का? अजित नुसताच हसला. बाबा खरंच का हो गुरुवर उतरता येणार नाही? आणि बाबा एस्केप वेलोसिटी म्हणजे काय हो? अजितचे डोळे लकाकले. विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्याचं काम निदान एका तरी वाचकाच्या मनात त्याच्या कथेनं केलं होतं. समाधानाने हसत तो म्हणाला, असं बघ छोट्या. पण त्याच वेळी नासाचा कॉम्प्युटर गुरुच्या दिशेनं पाठवलेल्या एका अंतराळ यानाकडून आलेले संदेश टिपून घेत होता. गुरुच्या दक्षिण गोलार्धात एक लालसर रंगाचा ठिपका चक्रीवादळाप्रमाणे स्वतःभोवती गरागरा फिरत आहे. त्या ठिपक्याचा आकार क्षणोक्षणी मोठा होत आहे. त्यातून तेजस्वी किरणांचे झोत बाहेर पडत आहेत. किरणोत्सर्ग मापकानं केलेल्या मोजमापावरून ते अल्फा कणांचे आहेत. ते संहारक कण अतिशय प्रचंड वेगानं पृथ्वीच्या दिशेनं फेकले जात असून काही मिनिटातच ते पृथ्वीवर येऊन आदळतील. संदेश येणं अचानक बंद पडलं. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण सुबोध जावडेकर लिखित वामनाचे चौथे पाऊल या विज्ञान कथासंग्रहातील दुभाषा आणि वास्तव या दोन विज्ञान कथांचा आस्वाद घेतलात. वाचक स्वर होता पूजा बवले. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुमित श्रीबाद.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: नमस्कार श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत पुन्हा आय केअर सांज धारा.
3: पुन्हा आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक,

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
1: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: श्रोते हो, कार्यक्रमात विद्यागौरीचा सर्वांना नमस्कार. शब्दांना भावनांसकट संगीताच्या माध्यमातून उभं करण्याची ताकद असणाऱ्या, विलक्षण सांगीतिक प्रतिभा असलेल्या, आजही श्रोत्यांच्या मनावर ज्यांच्या गीतांचं गारुड आहे अशा संगीतकार श्रीनिवास खळे यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त आजच्या कार्यक्रमात त्यांची काही गीतं. बडोद्यात संगीत शिक्षण अतिशय कष्टाने त्यांनी केलं. संघर्ष तर आयुष्यभर त्यांच्या वाट्याला आलाच, पण त्या वेदनेतूनच म्हणूया त्यांचं गाणं सोन्यासारखं झळझळून निघालं. सुरुवात करूया आपल्या सर्वांच्या लाडक्या महाराष्ट्र गीताने. शाहीर साबळे यांच्या स्वरातलं हे गीत लिहिलं आहे राजा बढे यांनी.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: आपण ऐकतो आहोत श्रीनिवास खळे यांची काही गीतं. घरच्यांच्या आग्रहाखातर एक दिवस बँकेत नोकरी करणारे खळे मित्रासोबत मुंबईला आले आणि नंतर अंतर्मनात सतत खुणावणारा सूर शोधण्याची धडपड सुरू झाली. सुरुवातीला के दत्ता यांच्याकडे सहाय्यक संगीतकार म्हणून काम सुरू झालं पण काहीच काळात टीपी कोरगावकर म्हणजेच के दत्ता गेले. पण वसुमती प्रधान खळे खळ्यांच्या पत्नीने मात्र

पतीच्या सांगीतिक कर्तृत्वावर विश्वास ठेवत संगीताला रामराम करून दुसरं काही करावं या विचारातून खळ्यांना परावृत्त केलं आणि एक मोठा संगीतकार संगीत विश्वाला मिळाला.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुना गाडगे आणि सन्स, पारंपरिक साज आधुनिक अंदाज. पुना गाडगे आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड पुणे सह.
3: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध.
4: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोते हो, आपण बोलतो आहोत संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याबद्दल. 1952 साली बऱ्याच वाईट दिवसांनंतर गदी माडगुळकरांची दोन गीतं, गोरी गोरी पान आणि एका तळ्यात होती, ही तबकडीवर आली. खळ्यांनी ती संगीतबद्ध केली आणि संगीताच्या जगतात संगीतकार म्हणून खळे दिमाखाने उभे राहिले. कालातीत अशी ही दोन गीतं, संगीतकार म्हणून खळ्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध करणारी.

श्रोत्याहो, मराठी संगीतातली वहिवाट सोडून खळ्यांनी नव्या वाटा चोखळल्या. प्रयोगशीलता हा त्यांच्या वृत्तीचा स्थायीभाव होता. अभिजात संगीताचा ध्यासही होता. मंगेश पाडगावकर त्यांच्याबद्दल म्हणायचे, खूप माझे हाल झाले ना परी गाणे कधी बेसूर झाले. आकाशवाणीवरील सांस्कृतिक गंगेत खळेही सामील झाले होते. आकाशवाणीत असताना त्यांनी कुमुदिनी पेडणेकर यांना अवघ्या 20 मिनिटात एक गाणं शिकवलं आणि ते लगेच गायलंही गेलं. त्यांनी तेव्हा ती लावलेली चाल आजही लोक आनंदाने ऐकतात आणि ती प्रसिद्धही आहे. ऐकूया राजा बढे यांचं गीत कुमुदिनी पेडणेकर यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, पुन्हा ऐकेर सांजधारा कार्यक्रमात आपण ऐकतो आहोत संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं. यापुढची गीतं या विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांजधारा.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
7: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
6: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
7: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
6: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
0: अनेकविध गाणी श्रीनिवास खळ्यांनी बांधली. रामश्याम गुणगान, अभंग तुकयाचे, ही त्यांनी केलेली कामं फार मोठी आहेत. जशी 550 माणसं तसे आपण, अशा सात्विक भावनेने प्रसन्न चेहऱ्यांनी खळे जगले आणि वागले सुद्धा. परिणामकारक स्वररचना, शब्दांचा गोडवा स्वरसमूहात घट्ट पकडून फुलवण्याचं कसब खळ्यांमध्ये होतं. नव्या जुन्याचा सुरेल संगम होता आणि मनाला भिडणारा आशय कवितेत दिसला तरच खळे त्याला हात घालत असत.

जिव्हाळा या चित्रपटातलं एक गीत खळ्यांनी लताबाईंचा आवाज समोर ठेवून बांधलं होतं. सांजं गीत होतं म्हणून पुरिया, धनाश्री आणि मारवा हे राग ठरवले. व्यस्त क्रमामुळे लताबाईंनी नम्र नकार दिला आणि म्हणाल्या, तुम्ही कुणाकडूनही गाऊन घ्या, पण खळे म्हणाले, हे गाणं तुमच्यासाठी आहे, दुसऱ्याकडून कसं घेणार. दिदी म्हणाल्या, बरं ऐकवा. आणि खळ्यांची ती स्वररचना ऐकून लता दिदींनी ते गीत गायलं. अगदी एक रुपया मानधन न घेता गायलं. सहजतेने केलेली स्वरांची जोड, आर्तता आणि कारुण्य प्रकट करणारं पार्श्वसंगीत गाणं झालं. लताबाई म्हणाल्या, इतकी चांगली स्वररचना आणि गीत मी आजपर्यंत गायलंच नव्हतं. ऐकूया कार्यक्रमातलं हे तेच सांजगीत जिव्हाळा चित्रपटातलं.

0: आणि याबरोबरच पुन्हा ऐकेअर सांज धरा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेअर मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: 6 वाजता आहेत, प्रसारित करत आहोत पुणे वृत्तांत.
3: पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न आहे प्लॅनेट फर्निचर. ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी. प्लॅनेट फर्निचर.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
4: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी पुणे.
5: संपर्क 9689911240.
4: 9689911240.
6: विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टीमसाठी 4 बेस आणि 4 टॉपची मर्यादा निश्चित करण्याबाबत जवळपास एकमत झालं आहे. यापेक्षा अधिक ध्वनी पातळी असलेल्या ध्वनिक्षेपक उपकरणांचा वापर केल्यास संबंधित गणेश मंडळांविरुद्ध गुन्हा दाखल करून नियमबाह्य साऊंड सिस्टीम जप्त केली जाईल असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. प्रेशर मीड आणि प्लाझ्मा उपकरणांच्या वापरावर देखील पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गणेश मंडळांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. मिरवणूक सुरू झाल्यानंतर अतिरिक्त बेस किंवा टॉप जोडल्यास देखील कारवाई केली जाणार आहे. ध्वनी प्रदूषण प्रतिबंधासाठीच्या नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यात ई बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी उबर आणि रॅपिडोसह ऍप आधारित वाहतूक कंपन्यांनी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आरटीओकडे परवानगीसाठी अर्ज केले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या एग्रीगेटर धोरणानुसार या कंपन्यांना सेवा सुरू करण्यासाठीचा परवाना घेणं बंधनकारक आहे. आरटीओकडून या अर्जांची सविस्तर छाननी केली जाणार असून वाहनांची कागदपत्रं, विमा यांसह प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांची तपासणी केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी शहरातील खड्डे बुजवण्यास गती देण्यात आल्याचं सांगितलं असून गणेशोत्सवापूर्वी शहर खड्डेमुक्त करण्याची ग्वाही दिली आहे. शहरातील 2300 पेक्षा जास्त खड्डे बुजवण्यात आले असून उर्वरित 518 खड्डे लवकरच बुजवले जातील. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन हौद, स्वच्छता आणि विजेच्या तारांची सुरक्षा तपासण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. तसंच शहरातील नवीन अनधिकृत बांधकामांचं पाणी आणि वीज जोडणी तातडीनं खंडित करण्याचे आदेश देखील आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, गोपनीयता आणि उत्तरदायित्व आणण्याची मागणी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि शिक्षकांनी केली आहे. या संदर्भात काल घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रशासनाकडे 18 कलमी मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली. प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी, परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार, प्रश्नपत्रिकेतील त्रुटी आणि परीक्षा केंद्रांवर

0: जिल्हास्तरावर प्रभावी यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध शासकीय विभागांकडे प्रलंबित असलेल्या उद्योजकांच्या तक्रारी आणि समस्यांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. सध्या एकंदर 134 तक्रारी प्रलंबित आहेत. पुणे जिल्ह्यात प्राणी क्लेश रोखण्यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी नियोजन करण्याची सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी संबंधित विभागांना केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक झाली. त्या बैठकीत डूडी यांनी ही सूचना केली. भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आश्रय, खाद्य, निर्बिजीकरण आणि वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्ह्याच्या काही भागात समाधानकारक पाऊस झाला असला तरी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याच्या पावसाच्या सरासरीत मोठी तूट नोंदवण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 65.8% पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात अपेक्षित पाऊस न झाल्यानं शेतीवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. पुढील आठवड्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास त्याचा परिणाम खरीप पिकाच्या उत्पादनावर होण्याची शक्यता जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनी दिली आहे. पुण्याच्या अपर्णा उपाध्याय या 43 वर्षीय महिलेने मलेशियातील क्वालालंपूरच्या मर्डेका 118 टॉवरमधील IHH स्काय रेस यशस्वीपणे पूर्ण केली. या टॉवरमधील 2,845 पायऱ्या त्यांनी 48 मिनिटे 36.327 सेकंदात चढल्या. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंच इमारतीत झालेल्या या शर्यतीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या एकमेव भारतीय महिला ठरल्या आहेत. फ्रेझर टॉवर, तैपई 101, पिंग आन इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर आणि मलेशिया KF टॉवर यांसारख्या गगनचुंबी इमारतींच्या शर्यती देखील त्यांनी पूर्ण केल्या आहेत. हवामान. पुणे शहर आणि परिसरात आज कमाल 29 तर किमान 20.9 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही भागात आकाश अंशतः ढगाळ होतं, तसंच पावसाच्या हलक्या सरीही पडल्या. उद्याही हवामान साधारण असंच असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.
1: पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न होते प्लॅनेट फर्निचर. ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी. प्लॅनेट फर्निचर.
2: 6:05:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
3: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार भरत व्यास यांचं हे गीत होतं गूंज उठी शहनाई या चित्रपटातलं. 1959 मध्ये प्रदर्शित झालेला हा हिंदी चित्रपट. पण याचे कथालेखक होते प्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि गीतकार ग. दि. माडगुळकर. तर पटकथा आणि संवाद लिहिले होते कमल जलालाबादी यांनी. दिग्दर्शन होतं विजया भट यांचं. मंडळी, गूंज उठी शहनाई हा चित्रपट त्या वर्षातला 5वा सर्वाधिक कमाई करणारा हिट चित्रपट होता. अभिनेता राजेंद्र कुमार यांचा हा पहिला मोठा हिट चित्रपट ठरला. इतका की त्यांनी हा चित्रपट साईन केल्याच्या दिवसापासून पुढच्या 4 वर्षांपर्यंतच्या तारखा दुसऱ्या चित्रपटांना दिलेल्या देखील होत्या. हा चित्रपट एका शहनाई वादकाची कथा सांगतो आणि संपूर्ण चित्रपटात पंडित बिस्मिल्ला खान यांच्या शहनाई वादनाचा समावेश आहे. शिवाय त्यांच्यामध्ये आणि सतार वादक अब्दुल हलीम जाफर खान यांच्या जुगलबंदी देखील साकारली गेली आहे. या चित्रपटातील जीवन में पिया तेरा साथ रहे, तेरे सूर और मेरे गीत, दिल का खिलौना है टूट गया ही लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातली गाणी प्रचंड गाजली. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही गोष्टी जाणून घेऊयात, पण या छोट्याशा ब्रेक नंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

मंडळी ग दि माडगुळकर लिखित 1959 मध्ये प्रदर्शित झालेल्या गुंज उठी शहनाई या चित्रपटातलं हे जे गीत आपण ऐकलं ते गायलं होतं लता मंगेशकर यांनी. संगीत वसंत देसाई यांचं आणि गीतकार भरत व्यास. उस्ताद बिस्मिल्ला खा यांनी त्यांच्या कारकिर्दीत केवळ याच चित्रपटात प्रत्यक्ष शहनाई वादन केलं होतं. चित्रपटातली सगळी गाणी आणि धून त्यांच्याच शहनाईतून उमटल्यात बरं का. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री गोपीची भूमिका करणाऱ्या अमिता यांना उस्ताद बिस्मिल्ला खा यांच्या बोटाची जादू हुबेहूब दाखवता यावी म्हणून शूटिंग पूर्वी अनेक महिने शहनाई वाजवण्याचं प्रशिक्षण सुद्धा घ्यावं लागलं होतं. खर तर असंही म्हणतात की विजय भट यांनी आशा पारेख यांना मुख्य अभिनेत्रीसाठी निवडलं होतं, पण काही दिवसांच्या शूटिंग नंतर आशा पारेख यांच्या जागी अमिता यांची निवड करण्यात आली. मंडळी, चित्रपटांचे असेच किस्से मी तुम्हाला सांगणारे देशपांडे आय हॉस्पिटल

हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात आता ऐकूयात गूंज उठी शहनाई या चित्रपटातलं भरत व्यास यांचं, लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं आणि वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाजलेलं गाणं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सव्वा सहा वाजता आहेत, प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत अपर्णा मयेकर यांच्या स्वरातील गुरुनाथ शेणई यांच्या गीतानं। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं।

0: श्रोतेहो, आपण ऐकत होतात अपर्णा मयेकर यांच्या स्वरात गुरुनाथ शेणई यांची रचना, संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमात आता ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली कार्यक्रमातली यानंतरची गीतं थोड्याच वेळात. कुठे जाऊ नका, ऐकत रहा पुणे विविध भारती 101 FM.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
1: गुडघे दुखीमुळे चालताना त्रास होतोय, जिने चढताना वेदना होतात, खाली मांडी घालून बसता येत नाही, गुडघ्यात कटकट आवाज किंवा स्टिफनेस जाणवतोय. गुडघ्यातील कार्टिलेज म्हणजे गादीची झीज हे यामागील महत्वाचं कारण असू शकतं. तीच झीज आमच्या उपचारांनी थांबते आणि कार्टिलेज रिजनरेट म्हणजे पुनर्निर्मित होण्यास मदत होते. 100% खात्रीशीर आणि आयुर्वेदिक उपचार आहेत. गुडघेदुखी सहन करत राहू नका. डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या गुडघ्याची स्थिती आणि कार्टिलेजची झीज लक्षात घेऊन कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती घ्या. गुडघे आणि सांधेदुखीच्या योग्य उपचारांसाठी विश्वासाने डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्याशी संपर्क साधा. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड, पुणे. संपर्क 95 95 24 25 59.
0: कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं श्रीकृष्ण पोळे यांचं गीत. श्रीनिवास खळे यांच्या संगीतात स्वर आहे आशा भोसले यांचा आणि चित्रपट आहे यंदा कर्तव्य आहे.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली. 6:30 आणि 30 सेकंद झाले आहेत. यानंतरची गीतं काही क्षणात.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595242559.
2: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध.
3: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 9929301442.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत सोबती या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं गंगाधर महांबरे यांचं गीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणा गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुणा गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
5: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये.
5: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत पाणीग्रहण या नाटकातलं बकुळ पंडित यांच्या स्वरातलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाट्यपद, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
0: आणि आता कार्यक्रमात शेवटी प्रसारित करत आहोत वाराकांत यांचं गीत वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात.

0: डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील वारा कांत यांचं हे गीत होतं. संगीतकार होते श्रीनिवास खळे. आणि या गीताबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 6:45 आणि 10 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: शुभमंगल, सावधान,
4: समर्पण,
2: आदर,
4: विश्वास,
2: स्वीकार,
4: समानता,
2: कर्तव्य
4: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्त वचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
4: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
4: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
5: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंगठी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विझीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळे बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 3रा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे प्राचार्य मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे स्मिता गाडगीळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या 7व्या अध्यायातला हा 3रा श्लोक. या श्लोकाचा सरळ अर्थ असा, हजारो मनुष्यांमध्ये कोणीतरी एखादा माझ्या म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि असा त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्येही एखादाच मतपर

नारायण म्हणजे भगवत परायण होऊन मला म्हणजे परमेश्वराला खऱ्या पूर्ण आणि यथार्थ स्वरूपाने जाणतो. या श्लोकाचं मराठीमध्ये समश्लोकी रूपांतर करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, लक्षावधीत एखादा मोक्षार्थ झटतो कधी, झटणाऱ्यात एखादा तत्वता जाणतो मज. भगवंतांनी गीतेतल्या 6व्या अध्यायापर्यंत अर्जुनाला आत्म्याचं ज्ञान सांगितलं, निष्काम कर्मयोगाची महती विशद केली, निष्काम कर्मयोगातून आत्मज्ञान प्राप्ती कशी होते ते सांगितलं आणि ध्यान योगाचं महत्व पटवून दिलं. या 7व्या अध्यायात भगवंत अर्जुनाला ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे विश्वज्ञान सृष्टीज्ञान हे समजावून देत आहे. सर्व सजीवांमध्ये मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे. मनुष्यामध्ये बुद्धी विचारक्षमता निर्णयक्षमता आणि विवेक आहे. मनुष्य सारासार विचार करून विवेकाने योग्य अयोग्य असा निर्णय करून आपलं कर्म करू शकतो, आपलं आचरण ठेवू शकतो. 6व्या अध्यायात मनुष्यानी मनुष्य जन्मात काय करावं याचं मार्गदर्शन करताना भगवंतांनी स्पष्टपणे सांगितलंय, उद्धरेद आत्मनात्मानम. मनुष्याने मनुष्य जन्मात स्वतःचा म्हणजे आपल्या अंतर्यामी वास करणाऱ्या आत्म्याचा उद्धार करावा. आत्म्याचा उद्धार करण्यासाठी आत्म्याला उन्नत करण्यासाठी हा मनुष्य जन्म हा मनुष्य देह हे एक साधन इन्स्ट्रुमेंट म्हणून भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे. या मनुष्य देहाचा सदुपयोग मनुष्यांनी करावा हे भगवंतांना अभिप्रेत आहे. या जगात हजारो लाखो मनुष्य जन्माला येतात. भगवत कृपेने त्यांना इतर प्राणी मात्रांपेक्षा जास्त बुद्धी प्राप्त झालेली असते, निर्णय क्षमता प्राप्त झालेली असते, परंतु त्यातले बहुसंख्य प्रापंचिक सुख प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतात. मनुष्याच्या भोवती शब्द स्पर्श रूप रस गंध हे 6 विषय असतातच. सामान्यपणे मनुष्य आपल्या आवडीनुसार त्यांच्याकडे आकृष्ट होतो आणि त्यातून भोगप्राप्ती कशी होईल यासाठी तो प्रयत्नशील असतो. त्यामुळे त्याच्या इच्छा कामना वासना आसक्ती हे वाढतच जातात. जीवन मार्गक्रमण करत असताना मार्गात अनेक आकर्षण प्रलोभन असतातच. एक इच्छा पूर्ण झाली की दुसऱ्या अनेक कामना मनामध्ये तयार होतात आणि मनुष्य त्यांच्या पूर्तीसाठी सतत प्रयत्न करू लागतो. या इच्छांची पूर्तता झाली की त्यातून मिळणारं सुख हे तात्कालिक आहे हे त्याच्या ध्यानातच येत नाही. यामुळे काय केलं म्हणजे आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक होईल याबद्दलचे विचार त्याच्या मनात येतच नाहीत. या श्लोकाबद्दल जसं करंदीकर आपल्या गीतातत्व मंजरी या ग्रंथात लिहितात, मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या एखाद्यालाच परमात्म्यासंबंधी आणि सृष्टीसंबंधी ज्ञान प्राप्त करून घेण्याविषयी प्रयत्न करण्याची स्फूर्ती होते आणि अनेकांना अशी स्फूर्ती झाली तरी त्यातल्या एखाद्यालाच परमात्म्याचं खरं यथार्थ आणि तात्विक ज्ञान होतं. बाकीचे केवळ मात्र ज्ञानाने संतुष्ट होतात. आधी परमात्म्याचं ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी प्रयत्न करणारे विरळ आणि त्यातून प्रयत्न करणाऱ्यांमध्ये खरं ज्ञान प्राप्त झालेले आणखीनच विरळ. पंडित सातवळेकर आपल्या पुरुषार्थ बोधिनी या ग्रंथात लिहितात, हजारो मनुष्यात एखादाच मनुष्य परमात्म ज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि असे प्रयत्न करणाऱ्यांमध्ये क्वचितच एखाद्यालाच परमात्म्याचं सत्य ज्ञान प्राप्त होतं. या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित होतो की हा विषय इतका कठीण आहे का, हा विषय इतका रुक्ष आहे का, हा विषय समजणं इतकं अशक्य आहे का. याचं उत्तर असं की परमात्म्याचं ज्ञान इतकं कठीण नाही, रुक्ष नाही आणि समजायला दुर्घटही नाही. वास्तविक परमात्मविषय अत्यंत रसाळ मधुर आनंददायक सुगम आणि सर्वत्र उपस्थित असल्यामुळे सुप्राप्यही आहे. पण मनुष्याची प्रकृतीच अशी आहे की तो भोगात पडून दुःख भोगण्यासाठी सहज उद्युक्त होतो आणि ईश्वर भक्तीत मोठा आनंद आणि अतुल सुख असूनही तिकडे दुर्लक्ष करतो. सरळ आणि योग्य मार्गाने चालूनही कित्येक जण मध्येच साधना सोडतात. स्वामी रामसुखदास साधक संजीवनी या आपल्या ग्रंथात लिहितात, परमात्म प्राप्तीकडे मन न लागण्याचं कारण भोग आणि संग्रहाविषयी धडपड करणं हे आहे. सांसारिक भोग पदार्थात केवळ आरंभीच सुख दिसतं. मनुष्य प्रायः तत्काळ सुख करून देणाऱ्या भोगांच्या मागे लागतो, त्याचा परिणाम काय होईल याचा विचारच तो करत नाही. आपलं कल्याण व्हावं परमात्म्याची प्राप्ती व्हावी असा दृढतेने विचार करून परमात्म्याकडे लागणारे लोक फारच कमी दिसतात. वास्तविक पाहिलं तर परमात्म्याची प्राप्ती फार कठीण अथवा दुर्लभ नाही.
संयोगजन्य सुखाकडे

आकृष्ट होण्याकडे माणसाची प्रवृत्ती असते आणि अशा प्रवृत्तीमुळे आपण जन्म मरणाच्या चक्रात अडकणार आहोत याची जाणीवही मनुष्याला नसते. या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर आपल्या भावार्थ दीपिकेत म्हणतात, पैगा मनुष्याची या सहस्रशा माझी विपाईले याची येथ दिवसा, तैसे या दिवसे करा बहुवसा माझी विरळा जाणे, तैसे आस्थेचा महापुरी रिघता ती कोटीवरी परिप्राप्तीचा पैलतिरी विपाईला निगे. माऊली म्हणतात, हजारो मनुष्यात एखाद्यालाच याविषयी इच्छा असते आणि अशा अनेक इच्छा करणाऱ्यांमध्ये स्वरूप ज्ञानाला एखादाच जाणतो. स्वरूप ज्ञानाच्या इच्छारूपी पुरात कोट्यवधी लोक प्रवेश करतात, पण स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीच्या पलीकडच्या काठाला एखादाच जाऊन पोहोचतो. यासाठी आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आहोत तेव्हा वेळीस सावध होऊन योग्य मार्ग निवडून साधना मार्गाने मार्गक्रमण करून आपला जन्म कृतार्थ करूया. आजच्या संदर्भात हा श्लोक या स्पर्धेच्या शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या वरवरच्या यशावर समाधान मानणाऱ्या दुनियेत माणूस मुळापर्यंत ध्येयापर्यंत पोहोचतच नाही याची आठवण करून देतो. एकतर आपल्या ध्येयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे कमी आणि त्यातही अंतिम ध्येयापर्यंत पोहोचणारे तर फारच हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक मिळतील. कोणतंही क्षेत्र असो, कला क्रीडा शिक्षण शेती यात प्रावीण्य मिळवायचं असेल तर चिकाटी निष्ठा शिस्त सातत्य हे असेल तरच आपण त्यात शिखर गाठू शकतो. मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणारे हजारो धावपटू आपल्याला दिसतात, पण संपूर्ण 42 किलोमीटर पूर्ण करून अंतिम रेषा पार करणारे फारच थोडे दिसतात. आरंभशूर तर लाखो असतील, पण अंतिम ध्येयापर्यंत पोहोचणारा एखादाच असतो.

श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 3रा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं प्राचार्य मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ऍड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
3: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आता यानंतर 7 वाजता जयमाला हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होईल। आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत।

0: श्रोता हो, आप सुन रहे थे जय माला। श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता। 7:30 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा।
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
2: पुणे पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत। पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
0: पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा या कार्यक्रमाची श्रोते हो, आम्ही आता सुरुवात करत आहोत संत भानुदास यांच्या गीतानं। मनोहर सबनीस आणि सहकार्यांनी हे भक्तिगीत गायलं आहे।

श्रोते हो, आपण ऐकत होतात संत भानुदास यांची रचना. कार्यक्रम सुरू आहे पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा. कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमातली यानंतरची भक्तिगीतं काही क्षणात.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे राम फाटक यांचं.

संत नामदेव महाराजांची ही रचना होती, राम फाटक यांचं संगीत, स्वर होता पंडित भीमसेन जोशी यांचा. कार्यक्रमात यानंतर संत मुक्ताबाईंची रचना, प्रसाद सावकार यांच्या स्वरातलं हे भक्तिगीत संगीतबद्ध केलं आहे वसंत देसाई यांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: आणि आता कार्यक्रमातलं हे शेवटचं भक्तिगीत पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात

0: श्रोते हो, संत तुकाराम महाराजांचा हा अभंग गायला होता पंडित भीमसेन जोशी यांनी. आणि याबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: आता यानंतर हवा महल हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
2: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
3: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
4: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
3: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
4: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
3: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
5: रोहिणी, नव्या दमाच्या आपल्या या फार्म टू सिटी कार्यक्रमात आपण नवनवीन कार्य करणाऱ्या युवांना आणि तज्ञांना देखील भेटतो, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतो, आणि हे करत असताना महिना कसा निघून गेला कळलंच नाही ग।
6: हो ना, तू सांगितल्यावर माझ्या लक्षात आलं खरं, पण शंतनू, या कार्यक्रमाला जशी साथ तज्ञांची आणि युवा पाहुण्यांची लाभत असते ना, तशीच साथ आपल्या रसिक श्रोत्यांची लाभते बरं का।
5: तेच सगळ्यात महत्वाचं आहे, कारण क्रांती घडवणारे हात दोनच असले तरी दोनाचे 20, त्यानंतर 200 आणि त्यानंतर 2000 करण्याचं श्रेय आपल्या श्रोत्यांच आहे, नाही का।
6: अगदी खरंय, आणि अशाच नवीन निरनिराळ्या विषयांसह,
5: नवीन पाहुण्यांसह आणि नवीन दमासह
6: आम्ही आमची पुढची वाटचाल सुद्धा आपल्या सोबत सुरूच ठेवणार आहोत।
5: सुरू करतोय आजचा आमचा रोमांचक भाग,
6: तेव्हा ऐकत रहा
2: फार्म टू सिटी।
5: रोहिणी, आजकालची पिढी मोबाईलवर गेम्स खेळण्यात, रील्स पाहण्यात, कॉर्पोरेट ड्युटीज मध्ये आणि शहराच्या गजबजलेल्या कॉन्क्रीटच्या जंगलात इतकी अडकली आहे की कधी कधी जमिनीचा तो सुवास, शेतीतील मातीची जादू आपण विसरत चाललोय का असा प्रश्न पडतो।
6: अगदी खरंय तुझं। अरे पण मला सांग, प्रत्येकाला त्याने कसं जगावं याची मुभा आहेच ना। ज्याला शहरात काम करायचंय तो शहरात जातो, ज्याला गावी राहायचंय तो गावी राहतो।
5: अगं ते बरोबर आहे, यात तसा काहीच वाद नाही, पण माझा वाद आहे आपल्याकडे मुबलक टॅलेंट आणि शिक्षण असून सुद्धा शहराकडे धाव घेणाऱ्या व्यक्तींबद्दल।
6: अरे पण असं का।
5: अगं, कारण जी क्रांती गावात शेती करून घडवून आणता येऊ शकते ना, ती क्रांती ते क्वचितच एका साध्या जॉब मध्ये घडवून आणू शकतात, नाही का।
6: तुझं म्हणणं तसं एकदम चुकीचं नाहीये, पण मला तुझा हा समज आज खोडून काढायचंय।
5: म्हणजे तुला काय म्हणायचंय की गावासारखी शेती शहराच्या त्या कॉन्क्रीट मध्ये सुद्धा करता येऊ शकते।
6: येस, आणि कुठल्या शेत जमिनीवर किंवा मोठ्या पट्ट्यावर नाही बरं का, तर थेट एका फ्लॅट स्कीमच्या टेरेसवर म्हणते मी।
5: बघ रोहिणी, तू माझा गेम घेण्याचा प्रयत्न करत असशील ना तर विसर हा, अशा थापांना मी काही बळी पडत नाही, आता मी स्मार्ट झालोय।
6: ओके बाबा, बघूया तू किती स्मार्ट आहेस ते, पण आधी ऐकूया मस्त एनर्जेटिक हे गीत।

0: काय मग मिस्टर स्मार्ट, शहरात सुद्धा आपण गावासारखी शेती करू शकतो यावर तुझा विश्वास बसत नाहीये ना?
1: अजिबात नाही. अगं, जी मजा गावात आहे ना ती शहरात असूच शकत नाही. तो गारवा, ती हिरवळ, तो पक्ष्यांचा चिवचिवाट, ती शुद्ध हवा,
0: आणि हे सगळं तुला शहरात थेट तुझ्या घरात सुद्धा मिळू शकतं असं जर मी बोलले तर तुला पटेल का?
1: तू खरं बोलतेस का? जर बोलत असशील तर मला याबद्दल अजून सांग ना.
0: अरे मी काय सांगू, आज आपण सगळेच भेटूया अशा एका बहुआयामी व्यक्तीला आणि त्यांच्या परिवाराला जे सगळे मिळून बऱ्याच वर्षांपासून असाध्य क्रांती घडवून आणतात.
1: क्रांती?
0: हा, आपल्या घराच्या गच्चीवर म्हणजेच टेरेसवर स्वयं संपूर्ण परसबागेच्या स्वरूपात.
1: वा, क्या बात है रोहिणी.
0: चला तर मग आज भेटूया तज्ञ श्रीपत राठोड आणि त्यांच्या परिवारासोबत आणि जाणून घेऊया त्यांच्या शेती तंत्राचं हे मंत्र.
2: नमस्कार श्रीपत राठोडजी.
3: नमस्कार.
2: आपल्या पूर्ण परिवाराचे फार्म टू सिटी कार्यक्रमात मनापासून स्वागत.
3: धन्यवाद
2: श्रीपतजी. सर्वप्रथम आपल्यासोबत चर्चा सुरू करूया. एक आगळा वेगळा प्रकल्प शहराच्या मधोमध राहून आपण सुरू केलेला आहे. आश्चर्यही वाटतं आणि त्याचा आदर्शही लोकांनी घ्यावा असं सुद्धा वाटतं. आणि तो प्रकल्प म्हणजे टेरेस गार्डन. आणि त्याच्यामागचा काय संघर्ष होता त्याबद्दल सांगा.
3: मी श्रीपत राठोड, मूळ तसं नांदेड जिल्ह्यातलं आहे. काही दिवस मी चंद्रपूर जिल्ह्यात राहिलो. गेल्या 13-14 वर्षापासून नागपूर शहरात राहतो. सामाजिक क्षेत्रात रुची असल्यामुळे अनेक क्षेत्रातली कामं केली. युनिशिप सोबत शिक्षण क्षेत्रातलं आणि आरोग्य क्षेत्रातलं मायक्रो प्लॅनिंगचं ट्रेनिंग ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आम्ही दोघांनी मिळून फिरलो आणि समाजातले अनेक प्रश्न डोळ्यासमोर आले. स्वाभाविकपणे सामाजिक चिंतन वाढत गेलं. कुपोषण आहे, महिलांचं आरोग्य आहे, या सगळ्या गोष्टी. आणि मग त्यातून आमच्या डोक्यामध्ये, तसं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असताना पल्लेझरीला वसंतराव नाईक परसबाग ही एक संकल्पना डोक्यात आली आणि आम्ही तिथं जमिनीवरती ते प्रयोग केला होता. मग जैविक शेती हा एक धागा पकडून मग त्यात आम्ही स्वतः काही प्रयोग करता येईल का, हा एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला की इतिहासात कधीच नव्हत्या एवढ्या आरोग्याच्या समस्या वाढल्या. आणि आज आपण जे काही खातो, जो श्वास घेतो, जे पाणी पितो, ते केमिकल झालेलं आहे. विषाचा अंश प्रत्येकामध्ये आलेला आहे. गंभीर गंभीर समस्या आहे. मग त्या समस्येवर चिंतन, चर्चा किंवा लिखाण, वक्तव्य करून काय उपयोग. मग काहीतरी स्वतःपासून सुरुवात करावी. प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण पाहतो, एका रात्रीतून काकडी, लौकी मोठी होते, मी कशी काय होते, हे कुठला चमत्कार येतोय. मग त्यामागे जे केमिकलचे इंजेक्शन दिले जातात, अन्नामध्ये जी मोठ्या प्रमाणात भेसळ होते, मग त्याचे जे गंभीर परिणाम आरोग्यावरती होतात, त्यावर एक पर्याय काय. या पर्यायातून आणि सामाजिक चिंतनातून आमच्या डोक्यात असलं की आपण आपल्या नागपूर शहरामध्ये जमिनीपासून उंचीवर, म्हणजे जवळपास 50 फूट वर चौथ्या फ्लोअरला मी राहतो आणि त्या चौथ्या फ्लोअरला जीवनावश्यक सगळं दररोज लागणारा भाजीपाला कसं उत्पन्न करता येईल, ही संकल्पना डोक्यात आली. मग आणि त्यांना वसंतराव नाईक परसबाग असं नाव द्यायचं ठरलं. मग त्यांचंच नाव का निवडलं, तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एकतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. हे सगळ्यात मोठं कृषीला एक विशिष्ट लेवलवर आणून सोडलं त्यांनी आणि म्हणून आम्ही त्यांचं नाव मुद्दाम वसंतराव नाईक परसबाग हे दिलं. मग आमचं ते रोल मॉडेल किंवा आमचे आदर्श वसंतराव नाईकजी झाले.

0: करीफिदा।
1: क्या बात है रोहिणी, मला तर नेहमीच वाटायचं की शेती करण्यासाठी आपल्याकडे मोठी जमीन हवी, मजूर हवेत, पण श्रीपत राठोडजींना भेटून तर माझे विचारच बदलले।
2: अरे ही तर फक्त सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या। सुरू ठेवूया श्रीपत राठोड आणि त्यांच्या परिवाराबरोबर ही बातचीत। तर श्रीपत जी, या परसबागेची वैशिष्ट्ये सांगा।
3: वेगवेगळ्या ऋतूत कोणते कोणते भाजीपाला येतो, असा सगळा थोडा अभ्यास करून जैव विविधतेचं समीकरण तिथं कसं घडवता येईल हा एक प्रयोग केला। मला सांगायला आनंदही वाटतो, आमच्याकडे फॅमिली डॉक्टर नाही तर पूर्ण परिवाराचा 10 वर्षाचा मिळून 5,000 ही खर्च नाही। आमच्या कुंड्यांमध्ये किंवा झाडाच्या बुडाशी तुम्ही हात टाकलात किंवा माती खाली वर केली तर त्यात निश्चितपणे तुम्हाला गांडूळ बॅक्टेरिया आढळतील। रसायनमुक्त असल्याचं ते आपण प्रतीक मानूया। चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये सुद्धा ती चव मिळणार नाही, ती पूर्णपणे नैसर्गिक चव, मग तिथली भेंडी असेल, वांगी असेल, टमाटर असेल, दोडके असेल, कारले असेल। आज घडीला आमच्याकडे 130 प्रकारचे काही प्लांट्स पण आले, फुलझाडं पण आली, पण साधारणतः तिथे पिकं जास्त आहेत। आणि परसबागेची रचनाच अशी आम्ही केली आहे की एका वेळेस 4 लोकांना फिरता येतं, 4 लोकांना एका वेळेस योगा करता येतो, तिथे एक्युप्रेशर पॉईंट आहे। आणि विशेष सगळ्यात महत्वाची गोष्ट, नागपूरचं तापमान असा विचार केला तर हाय लेवलला आहे। हायड्रोफोनिक किंवा अजून वेगळं काही असं केलं, नेट वगैरे सर्व, तर सर्वसामान्य लोकांना ते खर्ची काय परवडणार नाही असे डोक्यात विचार येऊ शकतात। म्हणून आम्ही एवढ्या तापमानात कुठलंही सेड वगैरे न टाकता अगदी सहजपणे त्या झाडांना जगवतो, ते जगवण्यातले आनंद आहे। आणि ते पर्यावरण तिथे आम्ही जपतो, जसं की आमच्याकडे पक्ष्यांची पानपोई केलेली आहे, पक्ष्यांसाठी शिधा केलेला आहे, पक्ष्यांचा शिधा। त्याचा उपयोग यावर्षी असा झाला की आज जवळपास 25 ते 30 लिंबाचे झाडं, त्या बिया आणण्यासाठी आम्ही कुठंच गेलो नाही, ते पक्ष्यांनी आणले। हिवाळ्यात साधारणतः 8 ते 10 वेळेस पक्षी येतात, अंडी टाकतात, पिल्ले काढतात, आणि ते पक्ष्यांचा चिवचिवाट म्हणजे निसर्गातला जो ओज आहे, तेज आहे, ते आम्हाला अनुभवायला मिळतो। घरातला निघणारा भाजीपाला ते डिकम्पोस्टिंग कसं करता येईल, टेरेस गार्डनिंग मधला निघणारा सुद्धा सगळा पालापाचोळा त्याचं कसं खतामध्ये रुपांतर करता येईल, सेंद्रिय खत कसं करता येईल, काय केलं आम्ही घरातला निघणारा भाजीपाला ते डिकम्पोस्टिंग कसं करता येईल, मग टेरेस गार्डनिंग मधला निघणारा सुद्धा सगळा पालापाचोळा त्याचं कसं खतामध्ये रुपांतर करता येईल, सेंद्रिय खत कसं करता येईल, मग मटका खत, जसं उन्हाळ्यात आपण पाण्यासाठी मटका घेतोच ऑलरेडी, उन्हाळा संपला की मग नंतर पावसाळा येतो, पावसाळ्यामध्ये त्या मटक्याला आम्ही मटका खत असं नाम लिहून त्याच्यावरती मग माती, मग तिथं निघणारा सगळा हिरवा पालापाचोळा, मग त्यात परत मातीचा थर, असं सर्व करून ते भरून टाकतो। साधारणतः 45-50 दिवसांमध्ये उत्कृष्ट खत तयार होतं, टाकाऊ पासून टिकाऊ। जसं कूलरचं ट्रे आहे त्यातलं पालक अप्रतिम आहे, सुटकेसचं वरचा पल्ला आहे त्याच्यामध्ये आम्ही रोप तयार करतो पहिल्यांदा, त्याच्यानंतर पण त्यात पालक घेतो। म्हणजे गावातली जी संस्कृती आहे किंवा रानभाज्या असतील काही त्या पण तिथं आणतो। आमच्याकडे गुंज सुद्धा 3 प्रकारचा आहे, ऊस आहे, म्हणजे सगळं तुम्ही जे डोक्यात घ्याल ते सगळ्या गोष्टीचा प्रयोग तिथं करण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्यात 15 प्रकारचे जवळपास आमच्याकडे गुलाब आहेत, वर जवळपास 30-40 तुळस आहे, त्यासोबत गवती चहा, त्यात सुंठ, मिरी, अद्रक, हळद हे सर्व टाकून साखरेऐवजी आम्ही ऑर्गॅनिक गुळ, आणि त्याचं आरोग्यासाठी तेवढं चांगला बेनिफिट आहे।

0: काय मग मिस्टर स्मार्ट, कुठे गेला तुझा स्मार्टनेस? हा
1: यार सॉरी यार, आता तू काय पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत माझा गेमच घेत राहणार आहेस का?
0: नाही रे गम्मत, आज तुला कळलं असेल ना की आपल्या विचारांच्या बाहेर सुद्धा जग स्मार्टली काम करत आहे, जसे आपल्या आजचे पाहुणे श्रीपत राठोडजी.
1: चला तर मग सुरू ठेवूया श्रीपत राठोडजींसोबतची बातचीत. सर, आपल्या मुलींना पण आपण या कार्यात सामील केलेलं आहे, तर पुढच्या पिढीला हे का महत्वाचं असेल असं आपल्याला वाटतं?
2: उगवण्यापासून पीक कसं वाढतं, वाढण्याच्या स्टेजेस काय आहेत, नेक्स्ट जनरेशनला म्हणजे आमच्या मुलींना त्याचं एज्युकेशन व्हावं, मॅक्झिमम गोष्टी आम्ही त्यांना करायला होतो, सोबत घेऊन करतो. वर्षभरातून एकदा कृषी क्षेत्रातल्या तज्ञ लोकांचं पण आम्ही मार्गदर्शन घेत असतो. काम करताना मुली सोबत असतात, त्या चर्चेतून त्यांना बऱ्याचशा गोष्टी, त्यांच्या संकल्पना क्लिअर होत गेल्या. या सगळ्या गोष्टीचं समाजाने अनुकरण करावं हा आमचा त्यामध्ये एक ध्यास आहे. आमच्या मुली या विषयामध्ये राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा त्यांचं सादरीकरण झालेलं आहे. अॅग्रोविजन मध्ये जवळपास भारतातील जे सगळ्यात मोठं अॅग्रोविजन नागपूरला होतं, त्यात मागील 4 वर्षापासून सलग मुलींचं तिथं सादरीकरण होत असतं. मागच्या 2 वर्षापासून अॅग्रोविजन द्वारा आमच्या इथे सुद्धा निवडक इच्छुक लोकांचं तिथे 1 दिवसाचं प्रशिक्षण होतं. घरोघरी कसं पोहोचता येईल, मुलांना घेऊन कसं जग बदलता येईल, किंवा कसं आरोग्याच्या क्षेत्रामध्ये जागृती आणता येईल, पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये मुलांना घेऊन काय करता येईल का, हा सगळा विषय आमचा चालू असतो. शिवाय आम्ही वर्षभरातून एक कार्यक्रम घेत असतो, या क्षेत्रात पर्यावरणाच्या क्षेत्रात कृषीच्या क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्याला आम्ही वसंत योद्धा पुरस्कार आणि अन्य छोटे मोठे पुरस्कार देत असतो. ग्रामीण भागात जर याचं एक अभियान स्वरूप द्यायचं असेल, किमान आम्हाला प्लांट ग्रो बॅग घ्यावी लागली, माती आणावी लागली बाहेरून, पण ग्रामीण भागामध्ये भरपूर मोकळी जागा असते. फक्त आरोग्याच्या बाबतीत थोडी जागृती किंवा शाळा कॉलेज महाविद्यालय अंगणवाडी यांना आरोग्याचे धडे देण्याचं एक प्रात्यक्षिक प्लस शिक्षण असं दोन्ही जर कॉम्बिनेशन केलं, प्रत्येक घरी आपल्याला संदेश पोहोचता येतो. म्हणून मुलांना सोबत घेऊन आपण फार मोठं काम या क्षेत्रामध्ये करू शकतो. त्यातून आमचा उद्देश आहे की ते आमच्यापुरतं मर्यादित न राहता त्याला आपण समाजापर्यंत कसं पोहोचता येईल, सगळ्यांनी मिळून जर आपण एक मोठा संकल्प केला तर फार मोठा बदल, फार मोठं क्रांती आरोग्याच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये जागरूकता येणं हे नितांत गरजेचं आहे असं मला वाटतं.

0: तर श्रीपत राठोडजी आपल्या मुली सुद्धा इथे आल्या आहेत, तर त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करू इच्छितो. सर्वप्रथम आपला परिचय द्या आणि आपण सध्या काय करता हे आम्हाला सांगा.
1: नमस्कार, माझं नाव दीपाली श्रीपत राठोड आहे. मी आता 12th मध्ये आहे. मी वसंत बहार कार्विंग द लाईफ विथ हेल्थ या नावाची पुस्तक सुद्धा लिहिली आहे.
2: माझं नाव अंजली श्रीपत राठोड आहे. मी आता सध्या 11th मध्ये शिकते आणि मी आपल्या परिवाराला आणि पुस्तक मी ताईसोबत लिहायला मी सहयोग केला आहे आणि तेच परसबागेसाठी मी पण आपला सहयोग देत असते.
0: इतक्या कमी वयात तुम्ही इतकी मोठमोठी कामं करत आहात, काय अनुभव तुमचा आहे? संक्षिप्त रूपात तुम्ही काय सांगू शकाल
1: याबद्दल? मी सुरुवात माझ्या आई वडिलांच्या प्रेरणेमधून करते. जेव्हा आम्ही लहान होतो असे पुष्कळ त्यांनी ऍक्टिव्हिटीज आमच्या सोबत केल्या ज्यामुळे आमची सॉफ्ट स्किल्स, जसं तुम्ही म्हणलं कम्युनिकेशन असो, स्पीकिंग स्किल्स असो किंवा सोशल स्किल्स असतात. लहानपणी अंजलीला जसं स्केचिंग असो, स्पीकिंग असो, घरच्या घरी छोट्या पातळीवर सुरू करून आम्ही मोठ्या पातळीवर कसं गेलो ते प्रवास लहानपणापासूनचा आहे आमचा. वेगवेगळ्या क्षेत्रांमधील डेव्हलपमेंट त्यांनी करून घेतलं. नॅशनल चिल्ड्रन सायन्स काँग्रेस 2021-22 ज्यामध्ये ट्रेडिशनल नॉलेज सिस्टीम फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये आमचा एक प्रोजेक्ट होता, ऑर्गॅनिक फार्मिंग फॉर हेल्दी फॅमिली हेल्दी नेशन. आणि या प्रोजेक्ट बद्दल रिसर्च करत असताना मार्गदर्शन हे तर सगळ्यांचंच लाभलं, पण आई बाबांनी जे आम्हाला संस्कार दिले त्याचा जो उपयोग झाला, मला वाटते त्यामुळेच आम्ही आज जिथे आहो ते त्यामुळेच आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपण बघतो आजी आजोबा 100 वर्ष जगायचे आणि आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते की इंडियन सिटीजन मध्ये 67 इज एन एव्हरेज एज. तर दरी जी आहे ती कशी निर्माण झाली यावर आमचा अभ्यास सुरू झाला आणि त्यामधूनच आम्ही ऑर्गॅनिक आणि नॅचरल यावर आमचा अभ्यास झाला. त्यामध्ये जे आमचा एक्सपेरिमेंट आहे वसंतराव नाईक परसबाग आमच्या फ्लॅटच्या गच्चीवर केलं, ज्यामध्ये फक्त आता सिटी कल्चर आहे प्रीपोझेसिंग प्लांट्सचा, त्यामध्ये फक्त शोभेची झाडं न लावता आम्ही 10 महिने पुरेल एवढा भाजीपाला तिथूनच काढतो. म्हणजे 130 प्रकारचे 800 जास्त पिकं आम्ही तिथं घेतलेली आहेत आणि ते सगळं आम्ही ऑर्गॅनिक डेव्हलप केलेलं आहे.
2: आजूबाजूची सगळी सृष्टी आम्हाला काही ना काही शिकवत असते, पण त्यातून काय शिकायचे हे आई बाबा शिकवत असतात. फक्त शाळेत नाही, आई बाबा आम्हाला घरात पण शिकवत होते. फक्त अभ्यास नाही, फक्त हॉबीज नाही, तर सोसायटीला काय देता येईल. त्यांनी आम्हाला लहानपणापासूनच शिकवलं आहे आणि आता आम्हाला तेच पुढे न्यायचं आहे असं आम्हाला वाटतं.

0: सुरू ठेवूया श्रीपत राठोडजींसोबतची बातचीत.
1: श्रीपत जी, आपल्या अनुभवातून आमच्या युवा मित्रांना आपण काय सांगाल?
2: मी तर हे एवढं सांगू शकतो, हिंदीतून मी हे ऐकलं होतं, युवा तू बन सर्व महान, तू हे सारे जग किशान.
3: वा,
2: सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर युवकांकडे प्रचंड कल्पना शक्ती असते, उत्साह असतो, फक्त त्याला एक विधायक दिशा मिळाली आणि समाज उपयोग कामाचं थोडंफार प्रशिक्षण मिळालं तर निश्चितपणे क्रांतिकारी काम होऊ शकतो. तर अगदी चौथ्या मजल्यावर मनीष नगर सारख्या ठिकाणी एअरपोर्ट पासून विमानतळापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आम्ही तिथे एक छोटस आमच्या पुरतं विश्व म्हणायला काय हरकत नाही ते विश्व उभं केलेलं आहे. निसर्गाला जुळण्याचा सगळ्यात चांगला माध्यम म्हणजे टेरेस गार्डन. अमर्याद आकाशाचं दर्शन घेता येते, रात्रीच्या चांदण्या तारे हे बघता येतं, सकाळचा सूर्योदय सूर्यास्त हे पाहता येते, आम्ही मनसोक्त पावसात एकदा भिजतो. पिकांचं डेव्हलपमेंट होताना ज्या गोष्टी शिकायला मिळतात आणि जसं वेल आहे तर ती आधाराच्या दिशेनं जात, म्हणून युवकांसाठी तो एक आधार, एक दिशा, एक मार्गदर्शन केंद्र निश्चितपणे होऊ शकते. आणि युवकांनी जर निश्चितपणे मनावर घेतलं तर फार मोठी क्रांती होऊ शकते. प्रत्येक जण आज उपाशी उठतो, काही ना काही पोटात टाकून झोपतो, त्यांनी एवढंच जाणीव करून द्यायची आहे, घास घेण्यापूर्वी फक्त विचार करा यात विष तर नाही. एवढा छोटा प्रश्न स्वतःला एकदा विचारला तर निश्चितपणे बऱ्याचशा गोष्टीचा उकल त्यातून होईल.
0: तर श्रीपत राठोडजी आपल्यासोबत आपल्या पत्नी सुद्धा इथे उपस्थित आहेत, तर मॅडम सर्वप्रथम आपला परिचय द्यावा.
4: मी जयश्री श्रीपत राठोड. मला एवढं सांगायचं आहे की परसबाग जेव्हा आपण करतो ना तिथं झाडं कोणाला आवडत नाही असं नाही, सगळेच लोक झाडं लावतात पण शोभेची लावतात. आम्ही तिथे भाजीपाला लावतो, वेलवर्गीय लावतो, फळं आहेत, जसं लक्ष्मीपूजेला आपण फळाची पूजा करतो तर त्यावेळेस आमच्या घरून कमीत कमी 7

0: प्रकारचे फळं तरी आम्हाला मिळतात की लक्ष्मीपूजेसाठी फ्रेश आणि जैविक आणि आमच्याच परसबागेतले, आणि त्यानंतर ऑक्सिजनचे पार्क बनत आहेत आता, तर आम्हाला ऑक्सिजनसाठी वेगळ्या ठिकाणी जायची गरजच नाही, कारण तिथं जवळपास 32 पेक्षा जास्त तुळशी आहेत, 3 प्रकारचे तुळशी आहेत आणि पिंपळ आहे, तर पिंपळ ऑक्सिजन देतो 22 तास, तुळस 24 तास ऑक्सिजन देते, त्याच्यामुळे आम्हाला ऑक्सिजन भरपूर मिळते, म्हणून आम्ही एकदम ठणठणीत आहोत सर्व परिवारातले लोक.
1: आपण एक कविता लिहिलेली आहे आणि गाणं सुद्धा लिहिलेलं आहे आपल्या कार्याबद्दल आणि जनजागृतीसाठी सुद्धा, तर आपल्या याच कलाकृतींनी आजच्या आपल्या चर्चेची सांगता व्हावी अशी आमची इच्छा आहे.
2: कविता लिहिली, झाडे लावूया घरादारात रानावनात, जिकडे तिकडे गारवा आणूया, चला आपण झाडे लावूया. तापमानाचा पारा बघा चढू लागला, भयंकर गर्मीने माणूस मात्र रडू लागला, पाण्याचा निर्मळ झरा आटून सारा गेला, तहानलेला कंठ आता दाटून दाटून आला, पशु पक्षी जीवजंतू दुर्मिळ आता होऊ लागले, घोट घोट पाण्यासाठी माणसे आता झगडू लागले, पर्यावरणाचे संतुलन सारे अतिवेगाने बिघडू लागले, जनमानसाच्या मनामनात मातीच्याही कणाकणात ओलावा खरा आपण आता आणूया, भविष्यातील भीषण संकटाला सर्व मिळून टाळूया, मातीच्या त्या कणाकणाला पाण्याच्या त्या थेंबाथेंबाला जीवापाड जपूया, चला सर्व मिळून सर्वांसाठी समृद्धी आणि सुखशांतीचा अखंड झरा निर्माण आता करूया, घरादारात रानावनात जिकडे तिकडे गारवा आणूया, चला आपण आता झाडे लावूया, चला आपण आता झाडे लावूया.
1: क्या बात है सर, आपले सगळे अनुभव आम्हाला सांगितलेत, याबद्दल मनापासून धन्यवाद. रोहिणी, खरंच कमाल आहे आजच्या आपल्या पाहुण्यांकडून आणि त्यांच्या परिवाराकडून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
3: जसं की
1: तुम्ही शहरात राहत असाल किंवा गावात, शेतीत रुची असेल तर कुठूनही सुरुवात करू शकता.
3: येस.
1: आणि त्यासोबतच एक चांगला शेतकरी होण्याआधी एक चांगला व्यक्ती होणं महत्वाचं.
3: करेक्ट.
1: आणि पुढची पिढी घडवण्यासाठी एक चांगला पालक होणंही तितकंच महत्वाचं.
3: अगदी बरोबर शांतनू.
1: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संकुचित विचारसरणी माणसाला कुठेच घेऊन जात नाही, मुक्त विचारसरणी आपल्या अनुभवाचा आणि यशाचा मार्ग मोकळा करते.
3: अरे वा शांतनू, फायनली आता तू बरोबर बोलतोयस, खऱ्या स्मार्ट व्यक्ती सारखं.
1: म्हणजे काय? अगं, पण आपल्या स्मार्ट श्रोत्यांसोबतचा आजचा प्रवास आपल्याला इथेच थांबवावा लागेल, कारण आजच्या कार्यक्रमाची वेळ इथेच संपते.
3: पण जाण्याआधी आपल्या युवा मित्रांना एक प्रश्न. मित्रांनो, तुमच्या घरी तुम्ही असं कुठलं पीक लावू शकता ज्याचा वापर तुम्ही तुमच्या परिवारासाठी वर्षभर करू शकता, याचा विचार नक्की करा.
1: आणि सेंद्रिय रसायनमुक्त शेतीची सुरुवात आपल्या घरापासूनच करा.
3: तर याच सोबत मी रोहिणी
1: आणि मी शंतनू आजच्या फार्म टू सिटी कार्यक्रमातून घेतोय रजा.
3: नमस्कार.
1: या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे.
4: प्रधानमंत्री किसान मानधन योजना.

आपण ऐकत होतात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम फार्म टू सिटी प्रोग्राम. श्रोतेहो, आता यानंतर 8:45 हिंदी समाचार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: जिल्हा सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सह प्रायोजक जन

0: आज जब किताबों की अलमारी खोली तो सामने आई किताब गुनाहों का देवता। धर्म
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच रूप नवे।
0: अधूरे होते हैं एक आस में, हाँ हम सभी तो अधूरे होते हैं एक आस में।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: श्रोते हो, आप सुन रहे थे कार्यक्रम ढलती जाए रात। हे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकता आहात। रात्रीचे 11 वाजता आहेत। प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल।
1: डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
0: कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत आखरी खत या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील कैफी आजमी यांच्या गीताने। या गीताचं संगीत आहे खय्याम यांचं।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595924559।
2: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय, पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात। जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट। ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत।
3: पुना गाडगे आणि सन्स, पारंपरिक साज, आधुनिक अंदाज। पुना गाडगे आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे सह।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील बद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत दस्तक या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपूर यांचं गीत। संगीतकार आहेत

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. गुडघे दुखीमुळे चालताना त्रास होतोय, जिने चढताना वेदना होतात, खाली मांडी घालून बसता येत नाही, गुडघ्यात कटकट आवाज किंवा स्टिफनेस जाणवतोय, गुडघ्यातील कार्टिलेज म्हणजे गादीची झीज हे यामागील महत्वाचं कारण असू शकतं. तीच झीज आमच्या उपचारांनी थांबते आणि कार्टिलेज रिजनरेट म्हणजे पुनर्निर्मित होण्यास मदत होते. 100% खात्रीशीर आणि आयुर्वेदिक उपचार आहेत. गुडघे दुखी सहन करत राहू नका. डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या गुडघ्याची स्थिती आणि कार्टिलेजची झीज लक्षात घेऊन कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती घ्या. गुडघे आणि सांधे दुखीच्या योग्य उपचारांसाठी विश्वासाने डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्याशी संपर्क साधा. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड, पुणे. संपर्क 95 95 24 25 59.
2: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
3: पुन्हा गाडगे आणि सन्स, पारंपरिक साज, आधुनिक अंदाज. पुन्हा गाडगे आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे सह.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

कार्यक्रमात आता ऐकूया दिले एक मंदिर या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595924259. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये.
5: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो. 9595924259.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595924259.
0: कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत वो कौन थी या चित्रपटातलं राजा मेहंदी अली खान यांचं गीत. संगीत आहे मदन मोहन यांचं.
6: वो जब याद आए

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात पारसमणी या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं असद भोपाली यांचं गीत. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. गुडघे दुखीमुळे चालताना त्रास होतोय, जिने चढताना वेदना होतात, खाली मांडी घालून बसता येत नाही, गुडघ्यात कटकट आवाज किंवा स्टिफनेस जाणवतोय, गुडघ्यातील कार्टिलेज म्हणजे गादीची झीज हे यामागील महत्वाचं कारण असू शकतं. तीच झीज आमच्या उपचारांनी थांबते आणि कार्टिलेज रिजनरेट म्हणजे पुनर्निर्मित होण्यास मदत होते. 100% खात्रीशीर आणि आयुर्वेदिक उपचार आहेत. गुडघेदुखी सहन करत राहू नका. डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या गुडघ्याची स्थिती आणि कार्टिलेजची झीज लक्षात घेऊन कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती घ्या. गुडघे आणि सांधेदुखीच्या योग्य उपचारांसाठी विश्वासाने डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्याशी संपर्क साधा. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड, पुणे. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया वो कौन थी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं राजा मेहंदी अली खा यांचं गीत. संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ। तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये।
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
0: आणि आता कार्यक्रमात शेवटी दस्तक या चित्रपटातलंच पुन्हा एकदा मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत। स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

0: श्रोतेहो, आणि या गीताबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 झाले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50 शुभरात्री. जय हिंद.